नमस्कार, सोलापूर सुप्रभात। एफएम बँड 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ, शक 1948 अर्थात 7 जुलै 2026। सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत। आमची आजची प्रातःकालीन सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं।

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: भक्तगीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत आर्यन पराडकर यांच्या स्वरात सप्त बहिणाबाईंचा अभंग संगीतबद्ध केला स्नेहल भाटकर यांनी.

मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:13 झाले आहेत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सरस्वती नंदन यांची भक्तिरचना गायले सुमन कल्याणपूर यांनी, संगीतकार कमलाकर भागवत.

आताच आपण रामदास कामत यांच्या स्वरात वसंत नेनावे यांची भक्तिरचना ऐकली. संगीतकार होते यशवंत देव. मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात पारंपरिक रचना. संगीतकार नंदू होनब.

0: आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सहकर यांच्या स्वरात पारंपरिक रचना ऐकली, संगीतबद्ध केली होती नंद होनप यांनी. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:23 झाले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं.
2: प्रेमाचा सुकाळ.
3: अबोलानं एक शक्ती आहे, कधी कल्याणकारी तर कधी गैरसमज वाढून मन कलुषित करणारी. आईने धरलेला अबोला हा मुलांसाठी क्लेशदायी असतो खरा, परंतु त्यातून जो बोध होतो तो सतत बोलून सांगून होत नाही. प्रेमाच्या माणसांचा अबोला हा सहन होत नाही. कधी कधी माणूस म्हणतो देखी की गालावर 2 चापटा मारा हो आणि सांगा काय झालंय ते, पण हा अबोला सोडा. व्यवहारामधला अबोला भांडून बोलून सुटतो, परंतु परमार्थामधल्या अबोल्याचं काय? तो तर बरेचला माणसाला कळस सुद्धा नाही. देवालाही भक्ताला काहीतरी सांगायचं असतं हे त्याच्या कक्षेतच येत नाही. माणूस आपला भडाभडा एकतर्फी देवाशी बोलत असतो, बोलण्यापेक्षा ना गारहाणेच सांगत असतो. एखाद्यालाच असं वाटतं की देव आपल्याशी का बरं बोलत नाही. कवी रा. ना. पवार यांचं एक हृदयस्पर्शी असं भावगीत आहे, देवा बोला हो माझ्याशी, तुम्हीच मजवरी रुसल्यावरती, बोलू मी कोणाशी.

0: परमात्मा हा तर विश्वमौली, त्यांनीच जर बोलणं टाकलं तर मग काय वर करायचं. कवी असं म्हणतात, तुम्ही समजला बोल शिकविले, आज मऊ नका तुम्ही घेतले, बोल शिकवुनी माय बोला धरिते काय पिल्लासी. भाव उच्च कोटीला पोचला की भक्ताची तळमळ देवालाही सहन होत नाही आणि तो भक्ताशी बोलतो. ही एकांतिक भाषा फक्त भक्ताला समजते. माणसाच्या जीवनामध्ये बोलणं ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. लहान मुलांनी लवकर बोलावं ही पालकांची इच्छा असते, त्याच्या बोबड्या बोलाचं कौतुक होतं. परंतु कधीकधी आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये आता ही व्यक्ती न बोलता देवाघरी गेली तर बरं असं कुटुंबाला वाटतं. ही शोकांतिका आहे. माणसाचे विचार त्याच्या वाणीमध्ये उतरतात, त्याच्या बोलण्यावरून, त्याचे विचार आणि विचारांवरून पुढे सभोवतीचं सांस्कृतिक जग, कुळ आणि त्याच्या जीवनाचं प्रयोजन कळतं. म्हणून तर आपल्या ऋषींनी स्तोत्र प्रार्थना यांची रचना केली, जगण्याची आचारसंहिता सांगितली. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज म्हणतात, वैकुंठातून आम्हाला मृत्यूलोकी यावं लागलं कारण आमच्या ऋषींनी जो मार्ग सांगितला त्याचं श्रद्धेनी आणि यथाविधीनी आचरण कसं करावं हे जनमानसाला कळावं म्हणून. मार्ग अध्यात्माचा असो किंवा संप्रदायाचा, त्यात दीर्घ कालाने षडरूपांमुळे विकृती निर्माण होते, मूळ हेतू बाजूलाच राहतो. महाराज म्हणतात, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. दंभ, गर्व, अभिमान या विकारांच्या प्राबल्यामुळे ऋषी जे बोलले ते खरं ज्ञान लुप्त झालं. संत तुकाराम महाराज अवताराचं प्रयोजन स्पष्ट करताना म्हणतात, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. जन हो रामकृष्ण हरीचा आनंदाने जय जयकार करा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान काय म्हणाले हे सांगणं कठीण आहे, परंतु श्री गुरुकृपेचा अर्थात श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचा दिवा असल्यामुळे बुद्धीला समजायला कठीण असलं तरीही मी ते तुम्हाला सांगू शकेन. श्री गुरुकृपेच्या उजेडात परमार्थाचं सूक्ष्म ज्ञान मला सांगता येईल. गुरुकृपा झाल्यावर काहीही अशक्य नाही. त्या कृपेमुळे तेने कारणे मी बोले न बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी. स्थूल अरूप निराकार निर्गुण असा परमात्मा मी बोलण्यातून दाखवीन, अतिंद्रिय विषय सामान्य जनांना इंद्रिया करवी समजावून देईन. माऊलींच्या बोलण्याचं हे सामर्थ्य अगाध आहे. माऊलींबद्दल बोलता येत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. ही एक मौनावस्था आहे. सध्याचं जग हे अफाट बोलण्याचं आहे, त्यासाठी काहीही करावं लागत नाही. मनातलं बोलून टाकल्याने काही काळ शांतता लाभते. हे जरी खरं असलं तरी जिथे शब्द अंतर्धान पावतात अशी जागा सापडली की मन आपोआप रित होतं. ग्रंथ बोलतात, थोपटतात, गप्प करतात, वाटा निर्माण करतात. बोलायचं राहून जाणं ही तर नित्याचीच बाब आहे, परंतु बोलण्यासारखं काहीही न उरणं ही गोष्ट फक्त संत साहित्यात आणि संत सहवासातच लाभते. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराज म्हणतात, संत जे बोलतात तेच उपदेश होती. वासुदेव म्हणे संत संगे करी वसंत. संत परीक्षा घेऊन पारखून शिष्याला जवळ घेतात. संतांची संगत लाभणं आणि त्यांनी पसंत करणं यामुळे जीवत्व जे आहे ते लोप पावतं. संतांची संगत केली की त्यांच्या पंक्तीचा लाभ होतो आणि जीव पूर्णत्व पावतो.
1: विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला, संतांची ए गावी प्रेमाचा सुकाळ.
2: संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
1: लेखन आणि निरूपण केलं होतं स्नेहा शिंखेडे यांनी.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता न्यूज ऑन ए आय आर या ऍपसह यूट्यूब आणि इन्स्टावरही

0: आपण ऐकू शकता, त्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं.
2: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
3: मोबाईल 90 96 222 325.
4: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा हाहाकार, मात्र सोलापूर जिल्हा कोरडा. पावसाच्या परिणामातून मुंबईशी सोलापूरचा संपर्क तुटला. अनेक रेल्वेगाड्यांसह एसटी आणि खासगी बसही राहणार जागेवरच. पावसामुळे पुणे आणि आळंदी परिसरात गंभीर स्थिती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत वारकऱ्यांना न येण्याच्या सूचना. 11 इयत्तेच्या विशेष फेरी प्रवेशांना मुदतवाढ. रिक्त जागांची नवी यादी शनिवारी होणार प्रसिद्ध. उजनी धरणात दौंडमार्गे लाखाचा विसर्ग. उद्यापर्यंत जलसाठा येणार अधिक पातळीत. आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून विश्वविजेता ब्राझील संघ बाहेर. नॉर्वे संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आता घडामोडी विस्तारानं. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. यातून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला असून बचाव कार्य सुरू आहे. दरड कोसळणं, नद्यांना पूर आणि सखल भागात पाणी साचल्यामुळे पुणे मुंबईसह अनेक मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि पूर यातून राज्यात 13 जणांचा बळी गेला आहे. 10 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक धोकादायक आणि संवेदनशील जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नोकरदारांनी घरातूनच काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून पुणे आणि आळंदी परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय. इथली परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्यातील वारकऱ्यांना आळंदीत येऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आळंदी देवस्थान तसंच पोलीस प्रशासनानं केलं आहे. वारकऱ्यांनी आहे तिथंच किंवा पुण्यात थांबावं, पावसाचा जोर कमी झाल्याशिवाय आळंदीच्या दिशेने येऊ नये असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. काही मोजक्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान श्री आळंदी येथून प्रस्थान होणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीच्या दिशेने जाणारे लाखो भाविक वारकरी पुणे शहरात अडकून पडले आहेत. पुणे महानगरपालिका तसंच सामाजिक संस्था संघटना दानशूर व्यक्ती यांच्यामार्फत त्यांच्या भोजनाची आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्यानं आणि रेल्वे रुळांवर पाणी साचण्यातून सोलापूरचा राजधानी मुंबईशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. सोलापूर विभागातून धावणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस, इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या काल रद्द करण्यात आल्या. तर सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पुण्यापर्यंत तर बंगळुरूहून धावणारी उद्यान एक्सप्रेस सोलापुरातच थांबवली गेली. परिणामी प्रवाशांची तारांबळ उडाली. मुंबईला जाणारं दूध, मांस आणि पालेभाज्यांची वाहनं सोलापूरच्या दिशेनं परत आली. एसटी, खासगी बस आणि माल वाहतूक देखील ठप्प झाली. रेल्वेच्या आजच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे. इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे. सिद्धेश्वर एक्सप्रेस

एक्सप्रेस मनमाड मार्गे धावणार आहे, तर त्रिवेंद्रम आणि एलटीटी या गाड्या उशिराच धावणार आहेत. सोलापूरहून थेट मुंबईला जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या 10 एसटी बस आणि खासगी 6 बस आज बंदच राहणार आहेत. एसटी बस पुण्यापर्यंतच धावणार आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात रात्री 1 वाजण्याच्या स्थितीनुसार दौंडमधून 1,04,708 क्युसेक इतका विसर्ग धरणात मिसळत आहे. अशी स्थिती कायम राहिल्यास उद्यापर्यंत हे धरण उपयुक्त पाणी पातळीवर प्लसमध्ये येणार आहे. उजनी धरणात जलसाठा वाढत आहे ही बाब जिल्हावासियांसाठी एका बाजूला सुखावणारी असली तरी दुसऱ्या बाजूला दमदार पावसाअभावी सोलापूर जिल्हा कोरडाच राहत आहे. सोसाट्याचा वारा आणि नुसतेच काळे ढग असं वातावरण जिल्ह्यात आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दमदार पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा कायम आहे. राज्यात पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला असला तरी सोलापूर जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात पर्जन्यवृष्टी होणार की नाही यासंबंधी हवामान विभागानं ताजा अंदाज वर्तवलेला नाही. दिनांक 6 ते 29 जुलै या दरम्यानच्या आषाढवारी काळामध्ये राज्यभरातून येणाऱ्या 10 मानाच्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड वाहनांसाठी तसंच एसटी बस यांच्यासाठी टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात आली आहे. ही टोलमाफी परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येईल. यासाठी सर्व टोलनाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा असणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमधून सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविक वारकरी तसंच पालखीच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे वाहतूक पोलीस आणि पोलीस चौकी येथून मागणीप्रमाणे टोल फ्री पास वाटप करण्यात यावेत असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं उपसचिव निरंजन तेलंग यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी 1 सुधारित वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील फेरीसाठी रिक्त जागांची यादी 10 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. राज्य शिक्षण मंडळाकडून मूळ गुणपत्रिकांचं वाटप अद्याप झालेलं नाही, त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशावेळी गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करू नये असे स्पष्ट निर्देशही शिक्षण विभागानं दिले आहेत. प्रवेशावेळी विद्यार्थी हमखास हमीपत्र देऊ शकतात. महाराष्ट्रात काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 11वी प्रवेश निश्चित होऊन देखील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याला अडचणी आल्या आहेत, त्यामुळे शिक्षण संचालकांनी काल मुदतवाढीचं परिपत्रक काढलं आहे. नर्सरी हीच प्रवेशाची प्रारंभिक पातळी असल्यामुळे थेट केजी फर्स्ट वर्गात आरटीआय अंतर्गत प्रवेश मागण्याचा पालक आणि विद्यार्थी यांना कायदेशीर अधिकार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका महत्वपूर्ण निकालात म्हटलं आहे. खोटी कागदपत्र किंवा प्रत्यक्ष पडताळणीत दिलेला पत्ता चुकीचा आढळल्यास आरटीआई प्रवेश नाकारण्याचा निर्णय न्यायालयानं पूर्णपणे कायदेशीर ठरवला आहे. दरम्यान काही प्रकरणात तांत्रिक तुटी किंवा नोटरी केलेल्या भाडे करारामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त करत पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश देण्याचे निर्देशही या प्रकरणात प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्रातील डीसीसी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील चतुर्थ श्रेणी अर्थात शिपाई पद भरतीत सरकारनं मोठा बदल केला आहे. या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा न घेता स्थानिक बँकेमार्फत ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. 70 गुणांची लेखी आणि 30 गुणांची तोंडी परीक्षा असं स्वरूप असणार आहे. विशेष करून या भरती त्या त्या जिल्ह्यातील स्थानिकांना 100% संधी देण्याचा निर्णय सहकार विभागानं घेतला आहे. दरम्यान या पदभरतीसाठी उमेदवाराचं किमान शिक्षण 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्हा सहकारी बँकेकडे देखील शिपाई पदाच्या रिक्त जागा आहेत. या जागांसाठी पुढील काळात भरती निघणार आहे. सोलापूर दिनांकमधील घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. शिक्षकांना बीईओचं काम देण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर
निवडणूक आयोगाला आपल्या भूमिकेत बदल करावा लागला असून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आता

0: आधारित आदेश काढले आहेत. या नवीन आदेशानुसार शिक्षकांना आता बीएलओचं काम पूर्णपणे पूर्ण वेळ न करता शाळेमधील शैक्षणिक कामं पूर्ण केल्यानंतर उर्वरित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी करावं लागेल. सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दाखल 45 अर्जांची छाननी झाली. महिला प्रतिनिधी स्वाती देसाई वगळता 44 अर्ज अवैध ठरले आहेत. सोलापुरातील जुनी मिल प्रकरणातील उर्वरित 122 नागरिकांना न्यायालयानं निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुमार करजगे यांनी दिली आहे. फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेदरम्यान अत्यंत रोमांचक आणि ऐतिहासिक लढतीत नॉर्वेनं 5 वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. नॉर्वेनं फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं आहे. 11 जुलैला होणाऱ्या क्वार्टर फायनलमध्ये नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होईल. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीनं इथल्या इलिजियम क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या वरिष्ठांच्या 5व्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत 45 वर्षावरील महिलांच्या एकेरी सामन्यात सोलापूरच्या संध्याराणी बंडगर यांनी पुण्याच्या गिरीजा येरवडेकर यांचा 6-1, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. सोलापुरातील नियोजन भवनात येत्या शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेकडील 249 रोजंदारी आणि 15 वाहनचालकांना सेवेत कायम करून घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. सोलापुरातील 13 चाळींसह B21 आणि B22 यासंबंधी तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्र्यांकडे मुंबईत आज बोलावण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये आता 18,000 कला क्रीडा आणि संगीत शिक्षकांची भरती केली जाणार आहे. आता तापमान. कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 31.9°, किमान तापमान 24.9°. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा हाहाकार. पावसाच्या परिणामातून मुंबईशी सोलापूरचा संपर्क तुटला. पावसामुळे पुणे आणि आळंदी परिसरात गंभीर स्थिती. 11 इयत्तेच्या विशेष फेरी प्रवेशांना मुदतवाढ. उजनी धरणात दौंडमार्गे लाखाचा विसर्ग आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून विश्वविजेता ब्राझील संघ बाहेर. आणि याबरोबरच सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार शिवाजी भोसले यांनी.
3: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
4: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
3: सोनोग्राफी साठीही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचं
4: अंबिका हॉस्पिटल.
5: मोबाईल 99217555554.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
8: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 991-922-848.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: व्हीआर पवार, साठी गल्ली सोलापूर.
2: आता जाणून घेऊ आजचा कृषी सल्ला.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मृद परीक्षणामुळे जमिनीच्या गुणधर्मांची तसंच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा आणि उपलब्धता यांची आपल्याला अचूक माहिती मिळते. या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करूनच खतांच्या आणि पीक पद्धतीच्या शिफारशी करता येऊ शकतात. यामुळे उत्पादन वाढ होऊन कृषी मालाचा दर्जाही सुधारतो आणि उत्पादनामध्ये स्थिरता आपल्याला प्राप्त होते. माती तपासणीसाठी योग्य आणि प्रातिनिधिक नमुना हा महत्वाचा असतो. यासाठी मातीचा नमुना घेण्याची योग्य आणि शिफारशीत पद्धत आपण वापरली पाहिजे. आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर शेतजमिनीच्या प्रकारानुसार शेताचे आपण विभाग पाडले पाहिजे. हे विभाग पाडत असताना जमिनीचा रंग, जमिनीची खोली, जमिनीचा पोत तसंच जमिनीवरील पाण्याच्या निचऱ्याची सध्याची परिस्थिती, जमिनीचा उंच आणि सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात काल्पनिक नागमोडी रेषा काढून त्यामधून जमिनीच्या विशिष्ट खोलीतूनच मातीचे नमुने घ्यावेत. मातीचा नमुना हा साधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. फळपिकांसाठी 0 ते 30, 30 ते 60 आणि 60 ते 90 सेंटीमीटर खोलीपर्यंतचे नमुने आपण घेतले पाहिजे. हा नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडी कचरा दगड बाजूला केले पाहिजे. त्यानंतर कुदळ आणि खोऱ्याच्या सहाय्यानं इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घ्यावा. या खड्ड्याच्या एका बाजूनं वरपासून ते खालीपर्यंत जवळपास 2 सेंटीमीटर जाडीचा एकसारखा मातीचा काप घेऊन स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीमध्ये खुरपीनं किंवा थापीनं काढून घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असल्यास नमुना घेताना टोकदार लाकडी खुंटीच्या सहाय्यानं मातीचा नमुना घ्यावा आणि प्लास्टिकचे घमेले वापरावे. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रावर 7 ते 8 ठिकाणच्या मातीचे नमुने आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेली माती एकत्र करायची. पांढऱ्या स्वच्छ कापडावर गोळा केलेल्या मातीचे सारखे 4 भाग करावे. त्यापैकी समोरासमोरील 2 भागातील माती पुन्हा एकत्र मिसळावी आणि 2 भाग सोडून द्यावे. अशा प्रकारे साधारणपणे 1/2 किलो मातीचा नमुना आपण घेतला पाहिजे. मातीचा हा नमुना साधारणतः शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा. शेताचे बांध, गुरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, गुरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर अशा ठिकाणचे मातीचे नमुने घेऊ नयेत. शेतामध्ये रासायनिक खतं टाकली असल्यास 2 ते 2.5 महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. अशा पद्धतीनं मातीचे नमुने घेताना काही दक्षता घेणंही गरजेचं आहे.
1: आताचा पण आजचा कृषी सल्ला ऐकला. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ शकाल आणि जनावरातील गोचर नियंत्रण याविषयी डॉ प्रकाश कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात.

0: आताच आपण पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या स्वरात संत कबीर यांची रचना ऐकलीत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
3: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना.
3: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
3: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं.
3: अगदी बरोबर. फोन नंबर माहिती आहे ना?
4: 73-85-81-85-55.
3: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
0: श्रोते, आज सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:40.
6: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
7: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
6: मोबाईल 93-72-707-100.
8: BBA

0: BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतं आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91 72 710 499.
0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940. अहो काका, मिठाई काय वाटताय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
0: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
0: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
8: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
9: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
10: अगं बाई बाई बाई, वैतागले गं बाई या दारूला.
11: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
12: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
13: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
12: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
13: मोबाईल 93 72 14 44 34.
0: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77 19 92 22 55.
14: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
14: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता आपण कार्यक्रम ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी, पण त्यापूर्वी ही जाहिरात.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग

0: आताच आपण दो रास्ते या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.94 MHz वर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यापूर्वी काही संदेश आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते हो 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आता सविस्तर बातम्या, मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला। राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला। येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही। ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू।
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला। त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं। त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली। सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे। पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली। दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे। अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या। वरंध आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे। सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागात

जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रम सिंह

0: श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा रतनवाडी घाटघर वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा पारनेर जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शाह यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन लेखन मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
4: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
5: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
6: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हील चेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
5: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
6: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा.

0: आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
1: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 9330978 1512.
0: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

आता आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एस ए शुक्ल यांची भक्तिरचना ऐकली. संगीतबद्ध केले ते यशवंत देव यांनी. श्रोते, आज सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:25 होत आहेत. आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
2: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहेत. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
2: नक्कीच नक्कीच. सर सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसालाही टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
2: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
2: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
2: अच्छा.
1: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
2: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला तो. आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो, आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहीत आहे, अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे.

0: मग या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बर ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, पडवून फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँगमध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅशमध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंगसाठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती. आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतर ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअपवरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझं हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं करत बस मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन चालू आहे. मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते आरबीआयचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं असतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बाई. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिक.

0: एकांसाठी त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत ईडीचे पोलीस आहेत कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत सेफ पैसे आहेत आपण सहकार्य करायला पाहिजे आपण ज्येष्ठ नागरिक आहोत देशाचे नागरिक म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहेत त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन म्हणजे कुणालाच काय माहित
1: नवीनच
0: नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले म्हणजे ते एका ठिकाणी आले मग ते गुन्हा दाखल झाला अशा प्रकारची जिल्ह्याची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय क्राईम ब्रँच ट्राफिक ब्रँच सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही कुणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. कारण डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला
1: बरोबर आहे नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीझन जास्त असलेले पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीझन अगदी क्राउडेड ठिकाणी राहत होते मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे लोक तुम्हाला विचारतील ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते म्हणजे पूर्ण पेशंट तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता. फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात सह क्षेपित केला. 7:40 झाली आहेत.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट,

0: चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: इंस्टाची स्टोरी फेसबुक चे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
3: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आज गायिका पद्मजा फेणाणे जोगळेकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्या स्वरातील काही गाणी आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. पद्मजा फेणाणे जोगळेकर यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी मुंबईत झाला. त्यांचं शिक्षण मुंबईतच झालं. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन विज्ञानाची पदवी संपादन केली आहे. श्रोतो, त्यांच्याविषयी आणखीन जाणून घेणार आहोतच, पण आता पण ऐकणार आहोत इंदिरा संत यांची रचना पद्मजा फेणाणे जोगळेकर यांच्या स्वरात.

0: श्रोत्या पद्माजा फेंड आणि जोगळेकर यांच्या स्वरातील काही गाणी आपण पुन्हा ऐकणार आहोत 7:50. 7:45 झाली आहेत. आता ऐकत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघतीये की

0: ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं, पण सावध राहायचं एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलं. आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आज गायिका पद्माजा फेणाणे जोगळेकर यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांनीच गायलेले काही गाणे आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत. श्रोते, 1980 साली 25 स्पर्धांमध्ये भाग घेऊन पद्माजा फेणाणे जोगळेकर यांनी प्रत्येक स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावलं. 1980 साली सी रामचंद्र जयदेव आणि एस

त्रिपाठी यांसारख्या मातब्बर संगीत दिग्दर्शक असलेल्या परीक्षकांकडून सूर सिंगरचा एसडी बर्मन पुरस्कार त्यांना लाभला आहे. त्यांनी 1980 सालापासून आपल्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू केलं. पंडित जसराज, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि पंडित रामनारायण यांच्यासारखे दिग्गज गुरु त्यांना लाभले. आता आपण ऐकणार आहोत इंदिरा संत यांची आणखी एक रचना त्यांच्या स्वरात.

श्रोतेव पद्मजा फर्नांडीस उघडकर यांना 1985 साली मिया तानसेन आणि आदर्श नागरिक पुरस्कार, 88 साली भारत निर्माण पुरस्कार, 2000 माणिक वर्मा पुरस्कार, 2001 साली भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवलं आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत जयश्री अंबाजकर यांची रचना, संगीतबद्ध केले विवेक काजरेकर यांनी.

श्रोत्या गायिका पद्मजा फेणाणे जोगळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वरातल्या काही रचना आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकल्या आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आता काही क्षणातच समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर,
1: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18।
2: आता प्रसारित करत आहोत लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम।

0: श्रोत्या लोकरंग हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत 8:25 8:20 झाली आहेत. आता ऐकूया दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुन्हा गाडगळे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पुना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार
2: मोडक सर. सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
5: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे. आता इन्व्हेस्टमेंट म्हणून

0: जे सोनं असतं ते सुद्धा गोठ्याच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकून हातामध्ये घालता येतं. आणि असे गोट जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं.
1: बरोबर आहे.
0: आता तसेच जे गोट दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात.
1: अच्छा.
0: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोट बनतो.
1: हो, हो.
0: इन्व्हेस्टमेंट गोट असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाखराचा असतो.
1: बरोबर.
0: हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोट असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतं.
1: अच्छा.
0: आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात. आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोट म्हणतात, व्याघ्रमुखी गोट म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोट म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराच्या यांनी ते बंद केलेले असतात. तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात. साधारण हे जे गोठे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात. मजुरीचा जर विचार केला तर 12-14% पर्यंत मजुरी लागते, पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोट म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते. त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत. एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची डिझाईन.
1: अच्छा. इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात.
0: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता. ऍज पर नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात.
1: ओके.
0: आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते.
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
0: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत. जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन. त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात. आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठ्यांवरती केलं. तर फक्त रव्याच्या डिझाईनमध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमतीत रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं, पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचं किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो. फक्त पिळाचे वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मलीला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगिळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता पुन्हा आपण प्रसारित करत आहोत लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत धरमदास मोहिते आणि सहकार्यांनी गायलेलं लक्ष्मण राजगुरू यांचं लोकगीत, संगीतकार मधुकर पाठक.

श्रोते, आताच आपण धरमदास मोहिते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लक्ष्मण राजगुरू यांचं लोकगीत ऐकलं. संगीतकार मधुकर पाठक. आणि याबरोबरच आजचा लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. लोकरंग हा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणला आहे, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच जेएएससीनं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं दळण

सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत जेएएसीवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हा
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत पोलीस बसलेली दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसतायत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेले दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान.
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.
2: चल.

0: अगं वैशाली, इथं तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्याच गिरणीमध्ये काहीतरी तयार करतीये.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
2: बर,
1: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलो. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?
0: अगदीच.

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं. विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बर का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. मग
0: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
2: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
0: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं. तर
0: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
2: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
2: चल तर मग.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पीक पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ऍप वरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का? ते परवडेल का?

0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई, म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमा पुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं बरं का. आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
1: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
2: होय ना.
1: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
2: नक्कीच
1: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन, वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
2: अगं हो ना. वैशाली एक सांगू का.
1: काय बरं.
2: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
1: खरे.
2: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
1: अगदी अगदी बघ. श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा, आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल.
2: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
1: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं. हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: सकाळचे 9 वाजता आहेत.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
2: श्रोते, आजचे काही दिनविशेष जाणून घेत मराठी गाण्यात आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते, आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी पायी वारी पालखीचं श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आज दुपारी 2 वाजता मुख्य देऊळवाड्यातून पालखी मार्गस्थ होईल. चला तर आपणही या वारीत सज्ज होऊयात. ऐकूयात सोपानदेव चौधरी यांची रचना, गायकाने

श्रोते, आज कारगिल युद्धात देशासाठी शहीद होणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 9 सप्टेंबर 1974 साली हिमाचल प्रदेशातील पालमपूर इथं त्यांचा जन्म झाला. विक्रम बत्रा यांनी त्यांचं शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात त्यांचा प्रवास लेफ्टनंट पदापासून सुरू झाला. हा प्रवास त्यांना कारगिल युद्धातील कॅप्टन पदापर्यंत घेऊन गेला. कारगिलच्या युद्धात त्यांनी 13 जम्मू म्हणजेच काश्मीर रायफलचं नेतृत्व केलं. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांना 1999 ऑगस्टमध्ये परमवीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

आताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. मराठा की तुका मिळवावा या चित्रपटासाठी संगीतकार आनंद घन अर्थात लता मंगेशकर. श्रोते, आज शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत उर्फ भाई पाटील यांचा वाढदिवस आहे. प्रभाकर पाटील आणि सुभाताई पाटील यांचं पुत्र म्हणजेच जयंत भाई पाटील. समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला. महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली शाहू आणि फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित झालेली कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी कार्यरत केली. 3 ऑगस्ट 1947 रोजी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या पक्षात जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागो पाटील, वडील प्रभाकर पाटील आणि काका दत्तो पाटील यांनी आजीवन कार्य केलं. रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर 27 जुलै 2000 पासून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत. रायगड जिल्हा बँका, विविध कार्यकारी सोसायट्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत आणि आमदारका यावरही भाईंचं निर्विवाद वर्चस्व आहे. मराठवाडा हा सुरुवातीला निजामाच्या ताब्यात असलेला प्रदेश नेहमीच दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला आहे. तेथील कुठलाही पक्ष किंवा नेत्यांना तिथे असलेला दुष्काळ शासनासमोर मांडला नाही किंवा सभागृहात झगडला नाही. हे काम शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांनी केलं. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सन 1985 पासून 12 वर्ष संचालक असून 1997 पासून आजपर्यंत बँकेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

श्रोते आज अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्मदिन आहे. 7 जुलै 1944 रोजी कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्या चंदेरी दुनियात प्रवेश करत्या झाल्या. अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि आकर्षक व्यक्तिमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. आकाशगंगा हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याचबरोबर रंगभूमीवरही

कारकीर्द गाजवली. गुंतता हृदय हे कल्याणी, लग्नाची बेडी, पिंजरा, मवाली, सखी शेजारणी, माझी बायको माझी मेवणी अशा अनेक नाटकातल्या भूमिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो हा किताब दिला. या सुखानो या आणि आराम हराम आहे या चित्रपटातील भूमिकांसाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आज त्यांच्या स्मृतीत त्यांना विनम्र अभिवादन करूयात. आणि आता त्यांच्यावर चित्रित झालेलं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले उषा मंगेशकर यांनी.

0: श्रोते, आताच आपण ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकलं. उषा मंगेशकर यांनी केलेल्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:15 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सोलापूरकरांनो, खास करून गृहिणींनो, इकडे लक्ष द्या, कारण पुन्हा एकदा येतोय तमाम गृहिणींचा आवडता धूत सारीजचा मेगा महोत्सव. साड्यांच्या हजारो व्हरायटी, सोबत भरपूर ऑफर्स. मेगा महोत्सव म्हणजेच गृहिणींची मेगा बचत. तेव्हा तारखेकडे लक्ष द्या. श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
4: श्रुती हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
5: आणि मी अश्विनी
4: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. अश्विनी, आता माझ्याकडे बरेच वांगी आहेत बरं का, करायचं
5: अगं. चल आता आपण आज की नाही दोघी पण एक नवीन प्रकार ट्राय करूयात वांग्याचा.
4: काय बरं?
5: डाळ वांग. म्हणजे

0: थोडीशी विस्मरणात गेलेली
1: गेलेली
0: भाजी
1: भाजी
0: आहे.
1: हा
0: तर पुन्हा एकदा तिला उजाळा देऊयात.
1: येस येस येस.
0: तर मस्त मैत्रिणींनो, डाळ वांग ही एक छानशी स्पायसी भाजी म्हणून पण तुम्हाला करता येईल बरं
1: हो
0: वांग्याची.
1: येस.
0: तर अगदी त्याच हिशोबाशी आणि छान सगळ्यांना आवडेल अशी भाजी आज आपण करू.
1: अगदी सांग ना.
0: हे बघ, तुझ्याकडे आता वांगी आहेतच, तर साधारण एक वाटी वांग्याच्या फोडी चिरून घे छान. त्यानंतर एवढ्या वांग्याच्या फोडींसाठी तुला एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे.
1: बर.
0: म्हणजे समप्रमाणात. त्यानंतर 2 चमचे तिखट, चवीसाठी मीठ, थोडासा गूळ लागणार आहे चवीपुरता. त्यानंतर लिंबा एवढी चिंच घ्यायची, 2 चमचे गोडा मसाला किंवा मग काळं तिखट घ्यायचंय. ठीक आहे. 1 चमचा जिरे, 1/2 वाटी सुकं खोबरं, 2 चमचे धणे.

0: एक चमचा जिरे, पाव वाटी सुकं खोबरं, दोन चमचे धणे, कोथिंबीर, कढीलिंब, फोडणीचं साहित्य. आता मीठ आणि तिखट आवडीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालणार आहे बरं का रेखा? तर साहित्य आलं लक्षात तुझ्या?
1: हा, साहित्य मी पुन्हा एकदा तुला सांगते बरं का.
0: हो,
1: आपल्याला डाळ वांग करण्यासाठी लागणारं साहित्य असे एक वाटी दुरीची डाळ आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला लागणार आहेत वांग्याच्या फोडी,
0: बरोबर
1: जसं तू सांगितलीस. दोन चमचे तिखट आपल्याला लागणार आहे, मीठ आपल्याला चवीपुरतं वापरायचे आणि लहान लिंबा एवढं आपल्याला चिंच घ्यायचे, दोन चमचे काळा मसाला किंवा गोडा मसाला, एक चमचा जिरे, पाव वाटी सुकं खोबरं, दोन चमचे धणे, कोथिंबीर, कढीपत्ता आपल्याला लागणार आहे आणि फोडणीचं साहित्य आपल्याला घ्यायचंय. त्याचबरोबर तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय. जर जास्त स्पायसी आपल्याला करायचं असेल तर जास्त आपण तिखट घालू शकतो आणि जर मीडियम पाहिजे तर कमी तिखट वापरू शकतो.
0: अगदी
1: नाही का?
0: तर मैत्रिणींनो, रेखाच्या तर साहित्य लक्षात आलंयच आहे आणि तुम्ही साहित्य काय आहे ते ऐकलेलं आहे. आता तुम्हाला झटपट मी रेसिपी सांगते. तर रेखा, एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून छान शिजवून घ्यायची आधी.
1: जास्त नाही शिजवून घ्यायची ना अश्विनी?
0: हो, 70% शिजवून घेऊया.
1: पूर्ण नाही शिजवून घ्यायची,
0: अगदी म्हणजे थोडीशीच. ती पुन्हा पुन्हा वांग्याबरोबर आणखी आपण एक वाफ काढू तेव्हा ती शिजणार
1: आहे.
0: मग इथं फार महत्वाचं काम आहे बरं का आपलं, की डाळ शिजणार नाही जास्त हे बघायचंय. आता फोडणी करायची, तेल तापू द्यायचं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीलिंब घालायचं आणि वांग्याच्या फोडी घालायच्या आणि छान त्याची एक वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही अर्धवट शिजवलेली डाळ घालायची.
1: बर,
0: आता याच्यामध्ये तिखट, चवीपुरतं मीठ, चिंच आणि गुळ घालायचंय.
1: बर,
0: गुळ आवडीप्रमाणे घ्यायचंय. गुळ आवडत नसेल तर तुम्ही गुळ
1: स्किप करू शकता.
0: अगदी. आणि मग नंतर मघाशी सांगितलेलं होतं की धणे, जिरे आणि खोबरे लागणार आहे नाही का आपल्याला. मग हे तिन्हीचं जे प्रमाण मघाशी सांगितलंय, थोडेसे धणे, थोडेसे जिरे आणि खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय, हे एकत्र बारीक वाटायचंय.
1: बरं, ह्याचं वाटण तयार करायचं.
0: वाटण तयार करायचं थोडक्यात. एक वाफ घेतलेली जी आपली वांग्याच्या ज्या फोडी आहेत ना रेखा, त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचंय. त्याच्यावरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मग हे डाळ वांग आहे ना चांगलं वाफवून घ्यायचंय.
1: बर,
0: आणि ज्यांना याच्यामध्ये पाणी घालायचंय त्यांनी थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही, हे पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. पण छान पाणी न घालता जे वांग तुम्ही कराल ना ते जास्त थोडंसं स्पायसी होणार आहे. त्याच्यात तुम्ही शेवटी शेवटी अगदी तेल ऍड करू शकता पुन्हा. आणि असं हे छान आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ असलेलं स्पायसी डाळ वांग तयार होईल आपलं.
1: नक्कीच आज मी संध्याकाळी हे ट्रायच करणार आहे बरं का अश्विनी.
0: आणि मस्त पातळ भाकरी असतात आपल्याकडे.
1: हो, तर त्याच्याबरोबर नक्कीच जेवणाची लज्जत वाढणार आहे. तर श्रोती हो, तुम्हीही नक्की ट्राय करा आजची ही सांगितलेली रेसिपी. तेव्हा आजच्या भागातून मी रेखा
0: आणि मी अश्विनी
1: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. विजय तेंडुलकरांची आणखी एक एकांकिका आम्ही सादर केलेली होती. त्या एकांकिकेमध्ये दोनच पात्र होती. तेंडुलकरांच्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे एकांकिकेमध्ये जास्त पात्र असता कामा नयेत त्याचा सादरकर्त्या संस्थेला भार होतो त्याचा विचार करून काही खरं नव्हे ही त्यांची एकांकिका मी दिग्दर्शित केलेली होती. त्यामध्ये माझी भूमिका देखील होती. नवरा बायको अशी दोनच पात्र असलेल्या या एकांकिकेमध्ये सुनीता तारापुरे यांनी अन्य भूमिका साकारलेली होती. ती भूमिका जास्त आव्हानात्मक होती. दोन पात्री एकांकिकांच्या सादरीकरणामध्ये एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की तिचं कथानक प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारं असलं पाहिजे. शिवाय अभिनयामध्ये वैविध्य असायला हवं. एकसुरीपणा टाळायला हवा. बऱ्याचदा दोन पात्र एकमेकांशी संवाद करताना स्वतःची मूळ शैली त्यामध्ये डोकावत राहते आणि भूमिकांवरती अन्याय होतो. एकांकिका किंवा नाटकामध्ये अभिनय करायचा असला तर तो नाटकी शैलीमध्ये नसावा. संबंधित भूमिका करणारा कलावंत खरोखर आपल्या समोर प्रेक्षकांना ती भूमिका जगतो आहे असं वाटलं पाहिजे. श्रीराम लागू यांना भूमिका जगणं हे मान्य नव्हतं. आपण नाटक करत आहोत याचं भान कलावंताला कायम असलं पाहिजे असं ते मानत. अर्थात ते बरोबरच आहे. एखाद्या कलावंतावर एखाद्या भूमिकेचा प्रभाव इतका पडलेला असतो की पुढच्या काळामध्ये अन्य नाटकांमध्ये देखील त्याची अभिनय शैली त्याच धर्तीची त्याच पठडीची होऊन जाते असे अनेक कलावंत आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारणारे कलावंत वेगवेगळ्या नाटकांमध्ये एकच वृद्ध सादर करतात असं लक्षात आलेलं आहे. जमिनीवरती जोर देऊन अग ऐग असं म्हणत उठून उभे राहणारे वृद्ध लोक आपल्याला अनेक नाटकांमध्ये आढळतात. त्याचं कारण विजयाबाई मेहतांनी त्यांच्या पात्रांना शिकवलेली ती पद्धत आहे. त्याचं अनुकरण नंतरच्या काळामध्ये व्यावसायिक नाटकामध्ये काही चित्रपटांमध्ये आणि हौशी रंगभूमीवरती सर्रास केलं जाऊ लागलं. एकांकिका हा नाट्यप्रकार नीट समजून घेऊन त्याचं सादरीकरण केलं पाहिजे. विजय तेंडुलकरांच्या काही खरं नव्हे या एकांकिकेचं दिग्दर्शन आणि त्यामध्ये भूमिका करताना मी त्या कला प्रकाराची बलस्थानं आणि मर्यादा देखील ध्यानात घेतलेल्या होत्या. या एकांकिकेचं कथानक एका वाक्यात सांगायचं तर ते पती पत्नीमधील आभास नाट्य आहे. कुटुंब व्यवस्था हा तेंडुलकरांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय नेहमीच राहिलेला आहे. त्यातही मध्यमवर्गीय कुटुंबातील नातेसंबंध त्यांचे परस्पर व्यवहार त्यांच्यातील लोभी वृत्ती आणि उदारता आर्थिक ओढगस्त आणि तरीही स्वाभिमानी वृत्ती अशा सगळ्या परस्पर विरोधी भावभावनांचं मिश्रण त्यांनी त्यांच्या अनेक नाटकांमध्ये एकांकिकांमध्ये केलेलं आहे. गिधाडे यासारखं नाटक मध्यमवर्गीय मानसिकतेला हदरवून टाकणारं होतं तर घाशीराम कोतवाल किंवा सखाराम बाइंडर यासारखं नाटक समाज व्यवस्थेला धक्का देणारं होतं. आम्ही सादर केलेली काही खरं नव्हे ही एकांकिका ही पुन्हा पती पत्नीच्या नात्यातली फॅन्टसी

आहे. आपली पत्नी कशी असायला हवी याविषयी प्रत्येक पुरुषाची काही मतं असतात. तशीच आपला नवरा कसा असायला हवा असं अनेक बायकांना पत्नींना वाटत असतं. काही खरं नव्हे ही पुरुषी मानसिकतेचा विचार करणारी एकांकिका आहे. त्यातील पतीला आपली पत्नी मॉडर्न हवी, तिनं तसा मॉडर्न आधुनिक पोशाख घातला पाहिजे, अत्तराचे किंवा सेंटचे सुगंधी फवारे उडवले पाहिजेत, तिच्या बोलण्यामध्ये मॉडर्न ढब असायला हवी असं त्याला वाटतं. याउलट एकांकिकेतील ती जुन्या विचारांची टिपिकल बायको असते. नवरा ऑफिसमधून आला की त्याला वेळेवरती चहा देणारी, त्याचा मूड सांभाळून त्याला हवा तो विषय काढणारी, त्याची मानसिकता जाणून घेत वागणारी ती असते. त्याच्या मनात मात्र मॉडर्न पत्नीची प्रतिमा असते. एके दिवशी हा ऑफिसमधून घरी परत येतो आणि पाहतो तो काय, त्याचं स्वागत आधुनिक पद्धतीने होतं. त्याचीच बायको त्याला हवा तसा पोशाख घालून गोड बोलायला लागते. तो म्हणतो, काही खरं नव्हे. त्याला चहा आणायला ती मॉडर्न पत्नी आत जाते आणि चहाचा कप बाहेर घेऊन येते ती त्याची काळजीवाहू पतीपरायण पत्नी. तो अचंबित होतो, हे कसं काय होतंय, आपल्याच मनाचे खेळ आहेत का हे. त्यानं जे जे ठरवलं ते काळजी वाहणारी पत्नी आणि त्याला हवी तशी आधुनिक पत्नी करू पाहते. दरवेळी हा म्हणतो, काही खरं नव्हे. वेंगुर्ला इथं घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये या एकांकिकेतील भूमिकेबद्दल सुनीता तारापुरेंना अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं होतं. एकाच वेळी जुन्या विचारांची आणि क्षणात मॉडर्न आधुनिक पत्नीमध्ये रुपांतरित होणारी त्यांची भूमिका स्पर्धक, प्रेक्षक आणि परीक्षकांच्या गौरवाला पात्र ठरलेली होती. श्रोतेहो, तेंडुलकरांच्या अशा स्वरूपाच्या एकांकिकांचे प्रयोग पूर्वी शाळा महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांमध्ये किंवा बँकांच्या गॅदरिंगमध्ये होत असत. कलाकृतीचा आशय लक्षात न घेता, त्याची तीव्रता जाणून न घेता होणारे अशा एकांकिकांचे प्रयोग विनोदी म्हणून खपवले जातात. तेंडुलकरांनी जाणून बुजून विनोदी लेखन केलेलं नाही. जीवनातील विसंगतीचं दर्शन घडवण्याचे प्रयत्न त्यांनी आपल्या एकांकिका आणि नाटकांमधून केले, त्यातून विनोदनिर्मिती झाली. विसंगती ही बऱ्याचदा वेदनादायी असते, पण तिला विनोदाची झालर लागली की ती सुसंगतीमध्ये आणली जाते. विनोद म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, पण तिला विनोदाची झालर लागली की ती सुसंगतीत गणली जाते. विनोद म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. काही खरं नव्हे ही एकांकिका सादर करताना तिचा आवाका पेलवणं महत्वाचं होतं. तेंडुलकरांच्या संवादामध्ये असलेली आशय घनता आत्मसात करणं गरजेचं होतं. रंगमंचावर घडणारे प्रसंग आणि त्यातली विसंगती यांची सुसंगती लावून एकांकिकेचा प्रयोग करणं आवश्यक होतं. या सगळ्या मुद्द्यांवरती आमचा प्रयोग यशस्वी झाला असं म्हणता येईल. तेंडुलकरांची कोणतीही नाट्यकृती, विशेषतः एकांकिका, परिणामकारक होऊ शकली त्याचं कारण त्या प्रकाराचा त्यांचा असलेला अभ्यास. एकांकिका ही शब्दांची चमत्कृती करणारं स्किट होऊ शकतं किंवा सुभाषित वजा वाक्यांचं उच्चारण करणारी नाटिका होऊ शकते. फक्त खटकेबाज संवाद असतील तर नभोनाट्याचा प्रकार देखील वाटू शकते. स्किट, नाटिका किंवा नभोनाट्य या पलीकडे एकांकिका असते, कारण तिच्यामध्ये घटना प्रसंग घडतात. रंगमंचावरती घडणाऱ्या घटना प्रसंगाचे संवाद असतात, ते ध्यानात न घेता स्वतःच्या सोयीनं अर्थ लावल्यानं एकांकिका प्रकार मागं पडत चालल्याचं तेंडुलकरांचं निरीक्षण होतं. त्यामुळंच प्रेक्षकांसमोर घटना घडणाऱ्या एकांकिका आणि प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देणारे संवाद लिहून तेंडुलकरांनी एकांकिका प्रेक्षक सन्मुख केली. ती सादर करणाऱ्या कलावंतांना देखील आव्हानात्मक वाटली. बऱ्याचदा नाटक किंवा एकांकिका हा वाङ्मय प्रकार म्हणून देखील दुर्लक्षित झाल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे एखाद्या कथेची एकांकिका किंवा कादंबरीचं नाटक व्हावं असं संबंधित लेखकांना वाटत असतं. जयवंत दळवींसारखा लेखक आपल्या कादंबरीचंच नाट्य रुपांतर करतो, गरजेनुसार दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिकेच्या स्वरूपात देखील तो लिहून टाकतो आणि त्यावर चित्रपट देखील व्हावा असा प्रयत्न करतो, कारण तो अतिशय प्रतिभावान लेखक आहे. पण केवळ एकांकिका किंवा नाटक हा स्वतंत्र साहित्य प्रकार आहे असं मानण्याची वृत्ती अनेक ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. मराठी प्रेक्षक किंवा वाचकांपेक्षा समीक्षकांच्याच आकलनाच्या मर्यादा

0: एक वेळा स्पष्ट होतात, पण तेंडुलकरांनी एकांकिकेला प्रतिष्ठा दिली. एक काळ असा होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होणाऱ्या एकांकिका स्पर्धांमध्ये विजय तेंडुलकरांची एकांकिका सादर करणारी संस्था नाही असं होत नसे. अलीकडच्या काळामध्ये परीक्षकांची मानसिकता ध्यानात घेऊन त्या प्रकारची एकांकिका किंवा नाटक सादर करायचं आणि पारितोषिक मिळवायचं असं धोरण आखल्याचं दिसतं. स्पर्धेच्या व्यतिरिक्त नाट्यप्रयोग किंवा एकांकिका सादर केल्या जात नाहीत. सादर करणाऱ्या कलावंतांमध्ये देखील नवी पिढी अभावानंच आढळते. त्याला इतरही कारणं असली तरी नाटक सादर करण्याची आच असणारे कलाकार दुर्मिळ झाले आहेत. काही खरं नव्हे या एकांकिकेचा प्रयोग आम्ही वेंगुर्ला आणि सोलापुरातही केला. वेंगुर्ल्यात स्पर्धेचं निमित्त होतं, सोलापुरात प्रयोग करण्याचंच निमित्त होतं. स्वतःला आजमावण्यासाठी एकांकिका हा उत्तम कला प्रकार आहे यामध्ये शंका नाही.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगे यांचं. 9:34 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
4: कैसे बोला करते थे.
5: अशोक बाबू, माफी मांगने आई हूँ.
6: आप ही ने दिल का माल उठाया था, आप ही ने उसे गिरा दिया. पूछ सकता हूँ ऐसा क्यों किया?
5: इसे तकदीर का खेल समझी. मैं इससे ज्यादा और कुछ नहीं कह सकती.
6: आग लगा सकती हूँ, मुझे नहीं बता सकती.
5: मैं वापस जाने के लिए नहीं आई. पिताजी ने मेरी शादी कह सकती है. इससे पहले कि आपके और मेरे दरमियान कभी नाचने वाली दीवार खड़ी हो जाए, चलिए कहीं भाग चले.
6: यह आपने कोई नई बात नहीं. आजकल की लड़कियां जवानी की ठोकर को मोहब्बत की मंजिल समझ लेती हैं, मगर मेरे नजदीक मोहब्बत की सही मंजिल माँ बाप के कदम है. वो लड़की जिसे माँ बाप की इज्जत से प्यार नहीं हो, दुनिया में कभी किसी से प्यार नहीं कर सकती. अब आप चलिए.
4: सन 1950 में दिलीप कुमार फिल्म बाबुल में किस तरह अपने संवादों की अदायगी करते थे ये हमने आपको सुनवाया. आइए अब 36 साल आगे चलते हैं और सुनते हैं सुभाष घई की फिल्म कर्मा का ये सीन.

से तो कहता आया आई लव यू हर दिन हर पल यही कहूँ मैं आई लव यू सुबह

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत साहिल लुधियानवी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आहे धनवान या चित्रपटातलं.

चित्रवेला या कार्यक्रमात त्यानंतरपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं बरसात की एक रात या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं राहुल देव बर्मन यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

आताच आपण बुलंद या चित्रपटातलं मजूर सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेल्या गीताला स्वरसाज होता राहुल देव वर्मन यांचा. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर पण ऐकणार आहोत मजूर सुलतानपुरी यांची आणखी एक गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा राहुल देव वर्मन. किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आहे कालिया या चित्रपटातलं.

चित्रवेला या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कुदरत या चित्रपटातलं गीत. मजूर सुलतानपुरी यांची रचना संगीतबद्ध केली राहुल देवबर्मन यांनी.

आताच आपण किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. राहुलदेव वर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं रॉकी या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर.
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
4: संपर्क 83-798-64-555.
5: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

मित्रमनोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना तुटून पडते नाण्यावरती सारी वानर सेना सारी वानर सेना.

आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकारांच्या स्वरात दामोदर शिरवाळे यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीतकार होते विठ्ठल शिंदे. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कुलवधू या नाटकातलं मोगर रांगणेकर यांचं पद कैलय ज्योत्स्ना भोळे यांनी, संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर.

0: इंस्टाची स्टोरी फेसबुक चे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
1: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर
2: अवे प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो
3: अरे जब तुम कहो तब लेकिन एक शर्त पर पार्टी होगी तुम्हारे घर पर
2: क्यों
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता क्या लुक क्या कंफर्ट क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार कहाँ से लिया
4: प्लैनेट फर्नीचर से प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में बेस्ट क्वालिटी लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी प्लैनेट फर्नीचर टोप संभापुर कोल्हापुर कॉन्टैक्ट 9689911240
5: मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मादा देवकाते यांचं गीत संगीतबद्ध केले बाळ परसुले यांनी डाळिंबी या चित्रपटासाठी हे गीत गायले आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राजा मंगळवेढेकर यांचं बालगीत गायले रचना खडेकर, योगेश खडेकर आणि क्षमा खडे यांनी, संगीतकार मीना खडेकर.

0: आताच आपण संत मुक्ताबाईंची गवळण ऐकलीत. गायली होती वैशाली सामंत यांनी, संगीतकार कमलेश जाधव. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाईट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
3: अय्या म्हणजे

0: हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसं ओळखलंस?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: श्रोते, आता हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते, आज अभिनेता मोहम्मद युसुफ खान अर्थात दिलीप कुमार यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. 1950 उत्तरार्धात आणि 60 दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी वर्चस्व गाजवलं. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा 8 वेळा पुरस्कार मिळाला. 1991 साली पद्मभूषण, 1994 साली दादासाहेब फाळके आणि 1940 तर 2015 साली पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र आदरांजली वाहूयात. आणि त्यांनीच अभिनय केलेल्या गंगा जमुना या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. रचना आहे शकील बदवणी यांची, संगीतसाज नौशाद यांचा, स्वर मोहम्मद रफी यांचा.
4: लागा गोरी गुजरिया से

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93-72-707-100.
2: बालरोग असो वा अस्थिरोग, स्त्रीरोग असो वा हृदयरोग,
3: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार.
2: सोनोग्राफी साठी आता स्वतंत्र विभाग, सोलापूरच्या एसटी स्टँड समोर
3: अंबिका हॉस्पिटल.
4: मोबाईल 99-217-55-55-4.
2: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
5: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात.
2: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
5: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
2: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930-978-1512.
5: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
6: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
7: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
8: श्रोते, आज प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे, त्यांच्याविषयी थोडस जाणून घेऊयात. 7 जुलै 1973 साली उत्तर प्रदेशातील मेरठ इथं त्यांचा जन्म झाला. दमदार आवाजानं लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपला दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी 24 वर्ष संघर्ष केला. सुफियाना शैली आणि दमदार आवाजानं लाखो हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूयात.

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
4: अहो काका मिठाई काय वाटताय?
3: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
4: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
3: इंद्रप्रस्थ डोणगाव रोड सोलापूर.
4: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
5: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे. ते सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
8: इंस्टा ची स्टोरी फेसबुक चे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी.
9: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
10: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
11: आता पर्याय एकच डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.

श्रोत्या, संगीतकार सोनू कोमीपैकी ओमप्रकाश शर्मा यांचा स्मृती दिन आहे, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. श्रोत्या, 1949

आले सोने को मी हे मुंबईला आले आणि ते आले गायक बनण्यासाठी. त्यांनी नौशाद, हुस्नलाल भगतराम आणि श्यामसुंदर अशा तेव्हाच्या जाणत्या संगीतकारांकडे पार्श्वगायन केलं आहे. बाजार, साजन की गली अशा काही चित्रपटात त्यांनी सोलो गाणी सुद्धा गायली आहेत.

सोने कोमी यांनीच त्यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं धर्मा या चित्रपटातली वर्मा मलिक यांची कव्वाली आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

मैं चंदन हूँ बहू हूँ, इशारों को अगर

श्रोत्या, आज कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस आहे. धोनी यांनी आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले असून 4,876 धावा त्यांनी केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनी यांनी 2020 वर्ल्ड कप 2007 तर 50 षटकांचा वनडे वर्ल्ड कप 2011 सालचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 वर कब्जा केला आहे. तसेच दोनदा आयपीएल विजेतेपद त्यांनी मिळवलं आहे, तर सुपर किंग्स 2010 आणि 2011 तर दोनदा चॅम्पियन्स लीग 2020 अशा लढाई धोनी ब्रिगेड यांनी पादाक्रांत केल्या आहेत. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
3: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
4: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
3: मोबाईल 93-72-14-44-34।
1: जय श्रीराम। उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी, यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता। ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा। मोबाईल 99-21-922-848।
5: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा।

0: वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर।
1: मोबाईल 77192-22-55।
2: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
3: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे।
2: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
3: नाही ना,
2: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस। आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा। तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो।
3: अरे पण कुठं करू?
2: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
3: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं।
2: अगदी बरोबर, फोन नंबर माहितीये ना?
3: 73-85-81-85-55।
2: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा।
4: सीर सलामत तो पगडी 50।
5: होते आज भाग मिल्खा भाग सारखा चित्रपट करून गाजलेले दिग्दर्शक राकेश मेहरा यांचा वाढदिवस आहे। 7 जुलै 1963 रोजी दिल्ली इथं त्यांचा जन्म झाला। राकेश ओम प्रकाश मेहरा यांना 21व्या शतकातला उमेदीचा दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। त्यांच्याकडे एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहिलं जातं। जाहिरात क्षेत्रासाठी डॉक्युमेंटरीज तयार करून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। कोक, पेप्सी, अमेरिकन एक्सप्रेस, टोयोटा सारख्या अनेक नामवंत ब्रँडसाठी त्यांनी जाहिराती बनवल्या। कविता गाडगीळ यांनी आपल्या एअरफोर्स पायलट मुलाच्या मृत्यूनंतर दिलेल्या लढ्यापासून प्रेरणा घेऊन त्याभोवती कथा विणून त्यांनी रंग दे बसंती हा सिनेमा बनवला। त्यानंतर दिल्ली सिक्स हाही त्यांचा चित्रपट, पण त्यानंतर भारताचा प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावर बेतलेला भाग मिल्खा भाग हा सिनेमा अफाट गाजला। त्याही सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच इतर अनेकही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात त्यांच्या निर्मित असलेल्या भाग मिल्खा भाग या चित्रपटातले हे गीत। रचना आहे प्रसून जोशी यांची, संगीतकार शंकर हेसन लॉय, तर गायक दिव्य कुमार।

आताच आपण दिव्य कुमार आणि सहकरण गायलेला प्रसून जोशी यांचं गीत ऐकलं. शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं भाग मिल्खा भाग या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.

श्रोतेहो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली.

0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए, तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना, आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ, शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी, काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं, आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी, तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता, उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
1: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी, कोणाच्या चपला गच्चीत राहिलाय, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण ठेव बघ, समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय
2: करतात? ते बघ, धावत दोरीवरचे कपडे
0: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
1: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला, तेव्हा मन कसं भरून आलं.
1: त्या सुगंधाला नाव नाही, पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
1: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
1: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
1: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
0: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी, काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
1: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये.

0: ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळ्याला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हणणार ग, पाऊस पहिला जणू कागदा.
0: किती गोड गाणं आहे ते.
2: हो,
0: पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
2: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायलाच हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का.
1: मला विचारतेस, अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
1: शर्वरी
2: कोण? मी का.
1: अगं कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
2: म्हणाली की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता ग मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायचीही ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
1: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पा की नाही लिहून ठेवायला हव्या.
1: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते.

0: आणि भजी त्याचं काय?
1: ती सुद्धा करू, पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
1: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो, आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का? पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
1: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
1: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरे.
2: ए दादा.
0: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
1: पावसात.
2: हो, मोबाईल शिवाय, सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
1: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
1: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: ए पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
0: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं, त्या माणसाची आहे.
1: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favourites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाहीतर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं, मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे, कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही, कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे, पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
2: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतो, एवढा मोठा

0: इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं, कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो, तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोहोचले की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ऍट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचंय जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आता जेव्हा मी एव्हीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्स पर्यंतही पोचलो नाहीये. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉ मध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही

0: शकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोइंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन,
1: राईट,
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचं. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं,
1: बरं,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कम्पल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनायत हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रात

0: एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
1: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं. म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
0: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
1: खूप वेळा, खूपदा. खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग. तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं. जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाहीये, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधारवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू. मी म्हटलं, नाव घेतलं आणि म्हटलं, यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
0: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
1: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा.

0: तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंड मधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असेल, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्री मध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊसहोल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतंय ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होतंय, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंट मध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शन मध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरओ, आरओ म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरओ असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरओ बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचंय, कशाबद्दल नाही बोलायचंय, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकली तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी जेव्हा बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोकं आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज.

0: दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट, हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू दिल्लीचा ऍक्सेंट. तो दिल्लीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर ऍक्टर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाहीये व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण व्हेनेव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉइंट की काही नाही तर रोज ऍटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ऍज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलाय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतं मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालय मधून. आणि 11वी 12वीला मी HRला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ऍडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून. ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, 10वी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम

0: रोल इन आर लाइव्स की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाइड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, ते आम्ही सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता, ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत.
0: हो,
1: कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं पीएचडीचा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही करण्यासाठी, पण आय थिंक ऍट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हू आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: खरे.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहे. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेला तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं, आणि बाजूलाच स्टेशन होतं. मेन स्टेशन म्हणजे आपलं कसं सीएसटी आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बरं.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाहीये चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅग

0: फिटनेस नाहीये. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात, फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही, पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव्ह ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेव्हिअर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहितीये जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायकलिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेल तर तिकडे लोकांशी कसं बिहेव्ह करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळं आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रॅदर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाही, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा व्हॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे, नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत, ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचा पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एज्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एज्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो आणि तू आता तितकी उंच गेलेली आहे.

0: अखेरीस पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच. मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जाकार्ता इथं इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली भागीदारी संरक्षण तंत्रज्ञान संस्कृती शिक्षण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिज आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। आयआयएम बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है। हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं। या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या।
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है। ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है। फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है। खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है, ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है।
0: केरळमध्ये कोची इथं उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे। भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील। संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे। या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे। अहमदाबाद इथं 2008 मध्ये झालेल्या

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच एपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथं काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियमबरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या.
इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदि

0: पूर्णा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढं 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबीर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं

0: आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन। सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश। मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर। आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे। ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्य वळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं। भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला। या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे। कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या। राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल। या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं। या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच एपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली। ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। शहराला

पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मन्नडगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात बॉर्डर टू या चित्रपटासाठी दिलजीत दोसांज, सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत. संगीत आहे सचेत परंपरा यांचं.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात सिकंदर या चित्रपटासाठी अमित मिश्रा, अकस आणि सिद्धांत मिश्रा यांनी गायलेलं समीर यांचं गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण सिकंदर या चित्रपटासाठी अमित मिश्रा, अकस आणि सिद्धांत मिश्रा यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीत रचना समीर यांची.

0: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
1: ऐका साहित्य संपदा।
2: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
1: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
0: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
1: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
0: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव।

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण द फर्स्ट केस हिट या चित्रपटासाठी जुबैन नौटियाल यांनी गायलेलं मनन भारद्वाजांचं गीत आणि संगीतबद्ध केलेलं गीत आहे.

श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं। पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात रेड टू या चित्रपटासाठी जुबेन नोटियाल आणि रोचक कोहली यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीत आहे रोचक कोहली आणि नसरत फतेह अली खान.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण रेड टू या चित्रपटासाठी गीत ऐकलं आणि बरं तर श्रोतेहो याबरोबरच हिंदी चित्रपट संगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. ठीक 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या

कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं, बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात. पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासनतास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटीबाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं, पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला

तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. श्रोते हो, आता ऐकूयात मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं हे भक्तिगीत. गीतरचना संत नरहरी सोनार यांची, तर संगीत नंदू होणप यांचं.

श्रोतेहो आज रात्री ठीक 8:15 वाजता ऐकायला विसरू नका साहित्य संपदा हा कार्यक्रम। यामध्ये आज आपण ऐकणार आहोत समीक्षक लेखक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत।

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं भावगीत ऐकलं. गीतरचना संत तुकाराम महाराज यांची तर संगीत श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे

स्वदेह कार्यक्रमात आपण ऐकत आहोत बिनकामाचा नवरा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत राजेंद्र विणे यांचं.

आणि श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आता आपण ऐकूयात नटरंग या चित्रपटातील ही धंगदार अशी लावणी बेला शेंडे यांनी गायलेली.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: श्रोते हो, आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात सोनू निगम यांनी गायलेलं अजय जिनग्राल यांचं गीत. संगीत आहे रवी पवार यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. श्रोते हो, आज आहे 7 जुलै आणि अर्थात आजचा हा 7 जुलै आणखी एका खास व्यक्तीसाठी खास आहे. अर्थात तुम्हाला समजलंच असेल, आज आपल्या क्रिकेटमधील सर्वांचा चाहता लाडका कॅप्टन कूल अर्थातच महेंद्रसिंग धोनी याचा वाढदिवस. श्रोतेव, आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या आकाशवाणी परिवाराच्या वतीनं महेंद्रसिंग धोनी याला वाढदिवसाच्या कोटी कोटी

शुभेच्छा। श्रोतेहो, टीम इंडियाचा लिमिटेड्स ओव्हर्स मधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं जर कुणाला विचारलं तर निश्चितच आपल्या सर्वांच्या ओठांवरती नाव येतं, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी याचं। महेंद्रसिंग धोनी याने भारतीय क्रिकेट टीमला जगामध्ये ओळख निर्माण करून दिली। 2007 मधील T20 वर्ल्ड कप जिंकून दिला आणि महेंद्रसिंग धोनी असंख्य भारतीयांच्या ओठांवरती अधिराज्य करू लागला आणि तेच त्याने पुन्हा एकदा 50 षटकांच्या वन डे टीमचं नेतृत्व करत पुन्हा एकदा त्याने 2011 मध्ये या 50 षटकांचा वन डेचा वर्ल्ड कप पुन्हा एकदा जिंकून दिला आणि महेंद्रसिंग धोनी असंख्य भारतीयांच्या हिंदुस्थानातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आणि मग पुढे त्याने चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलमध्ये देखील संघाचं नेतृत्व करत त्याही टीमला विजेतेपद पटकावून दिलं। खऱ्या अर्थाने महेंद्रसिंग धोनी म्हटलं की आपल्या भारतीय टीमचं सर्वोत्कृष्ट नाव। आणि अशाच महेंद्रसिंग धोनीवरती आपल्या हिंदी चित्रपटामध्ये MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट आला आणि महेंद्रसिंग धोनी घराघरात पोहोचला। चला तर मग आजच्या या त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील हे गीत। अरमान मलिक यांनी गायलेलं, अमल मलिक यांचं संगीत आणि रचना हे मनोज मुंतसीर यांची।

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही कव्वाली. गीत रचना आनंद बक्षी यांची तर संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: खफा हो के चेहरा छुपा ले, मगर याद रख हुस्न वाले जो है आग तेरी जवानी, मेरा प्यार है सर्द पानी, मैं तेरे गुस्से को ठंडा ना कर दूँ।
1: आणि बरोबर श्रोते हो, या कव्वाली बरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतो।

0: बाल रोग असो वा अस्थि रोग, स्त्री रोग असो वा हृदय रोग,
1: कान नाक घसा किंवा दातांचे विकार, झटपट आणि विश्वासू सवलतीत उपचार।
0: सोनोग्राफी साठी ही आता स्वतंत्र विभाग सोलापूरच्या एसटी स्टँड समोरचा
1: अंबिका हॉस्पिटल।
2: मोबाईल 99217555554।
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
4: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू। लाहोटी साडी जाती गल्ली सोलापूर।
5: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू। NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर।
6: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18।
7: अग बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:58 होत आहे. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान मुंबई केंद्राची जाहिरात, प्रसारण सेवा आणि वाद्यसंगीत

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला

सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या

विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे ठीक 7:11 झाली आहेत. श्रोते हो आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 7:30 खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत जनावरातील गोचिड नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रकाश कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

रात्री ठीक 8:15 वाजता साहित्य संपदा हा कार्यक्रम यामध्ये समीक्षक लेखक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

रात्री ठीक 9 वाजता मराठी गाणी यामध्ये एक कलाकार या अंतर्गत आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो रात्री 9:15 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणी सोलापूर केंद्र रात्रीचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेले आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता, त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या एग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची

0: माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले, तर या निर्देशांनुसार पुढच्या चार दिवसात कार्यवाही करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली, त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे, असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती, त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली, त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे, मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्यं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत

प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प,

औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2000

0: 26 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी राम राम। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948 अर्थात 7 जुलै 2026। मंडळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत। हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरिता आहेत। प्रति 100 पेंड्यांसाठी अंबाडी भाजी 500 ते 800 रुपये, बीट 1800 ते 2500 रुपये, कारली 2000 ते 5000 रुपये, वांगी 600 ते 2500 रुपये, कोबी 700 ते 1500 रुपये, ढोबळी मिरची 2000 ते 4500 रुपये, गाजर 1000 ते 5500 रुपये, फ्लावर 480 रुपये ते 1520 रुपये, चिकू 2000 ते 3000 रुपये, गवार 1500 ते 5500 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 500 ते 2500 रुपये, काकडी 500 ते 4300 रुपये, सीताफळ 5000 ते 12000 रुपये, लसूण सुका 9500 ते 20000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी चाकवत 600 ते 1200 रुपये, मिरची हिरवी 1000 ते 3500 रुपये, पेरू 500 ते 4200 रुपये, जांभूळ 4000 ते 13000 रुपये, कांदापात 1200 ते 1400 रुपये, भेंडी 500 ते 4000 रुपये, लिंबू 500 ते 2500 रुपये, आंबा 1500 ते 7000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 500 ते 1800 रुपये, मोसंबी 2000 ते 5000 रुपये, कांदा 100 ते 3600 रुपये, अननस 2500 ते 4000 रुपये, डाळिंब 1000 ते 1800 रुपये, बटाटा 900 ते

1150 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा भाजी 800 रुपये, तांदूळ 3580 रुपये ते 7080 रुपये, दोडका शिराळी 500 ते 3500 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 400 ते 1200 रुपये, ज्वारी 3810 रुपये ते 4400 रुपये, सोयाबीन 6615 ते 6900 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी पालक भाजी 300 ते 700 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी तांदूळचा 800 रुपये, टोमॅटो 300 ते 2200 रुपये, कलिंगड 500 ते 1500 रुपये, गहू 2615 ते 4060 रुपये। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव आपण ऐकलेत, आता ऐकूयात कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मृद परीक्षणामुळे जमिनीच्या गुणधर्मांची तसंच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा साठा आणि उपलब्धता यांची आपल्याला अचूक माहिती मिळते. या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करूनच खतांच्या आणि पीक पद्धतीच्या शिफारशी करता येऊ शकतात. यामुळे उत्पादन वाढ होऊन कृषी मालाचा दर्जाही सुधारतो आणि उत्पादनामध्ये स्थिरता आपल्याला प्राप्त होते. माती तपासणीसाठी योग्य आणि प्रातिनिधिक नमुना हा महत्वाचा असतो. यासाठी मातीचा नमुना घेण्याची योग्य आणि शिफारशीत पद्धत आपण वापरली पाहिजे. आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर शेतजमिनीच्या प्रकारानुसार शेताचे आपण विभाग पाडले पाहिजे. हे विभाग पाडत असताना जमिनीचा रंग, जमिनीची खोली, जमिनीचा पोत तसंच जमिनीवरील पाण्याच्या निचऱ्याची सध्याची परिस्थिती, जमिनीचा उंच आणि सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात काल्पनिक नागमोडी रेषा काढून त्यामधून जमिनीच्या विशिष्ट खोलीतूनच मातीचे नमुने घ्यावेत. मातीचा नमुना हा साधारणपणे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. फळपिकांसाठी 0 ते 30, 30 ते 60 आणि 60 ते 90 सेंटीमीटर खोलीपर्यंतचे नमुने आपण घेतले पाहिजे. हा नमुना घेण्यापूर्वी त्या जागेवरील काडी, कचरा, दगड बाजूला केले पाहिजे. त्यानंतर कुदळ आणि खोऱ्याच्या सहाय्यानं इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घ्यावा. या खड्ड्याच्या एका बाजूनं वरपासून ते खालीपर्यंत जवळपास 2 सेंटीमीटर जाडीचा एकसारखा मातीचा काप घेऊन स्वच्छ घमेल्यात किंवा बादलीमध्ये खुरपीनं किंवा थापीनं काढून घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी करायची असल्यास नमुना घेताना टोकदार लाकडी खुंटीच्या सहाय्यानं मातीचा नमुना घ्यावा आणि प्लास्टिकचे घमेले वापरावे. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रावर 7 ते 8 ठिकाणच्या मातीचे नमुने आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेली माती एकत्र करायची. पांढऱ्या स्वच्छ कापडावर गोळा केलेल्या मातीचे सारखे 4 भाग करावे. त्यापैकी समोरासमोरील 2 भागातील माती पुन्हा एकत्र मिसळावी आणि 2 भाग सोडून द्यावे. अशा प्रकारे साधारणपणे 1/2 किलो मातीचा नमुना आपण घेतला पाहिजे. मातीचा हा नमुना साधारणतः शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा. शेताचे बांध, गुरांचे गोठे, खतांचे ढीग, कंपोस्ट खड्डे, गुरांची बसण्याची जागा, सांडपाण्याचे चर अशा ठिकाणचे मातीचे नमुने घेऊ नयेत. शेतामध्ये रासायनिक खतं टाकली असल्यास 2 ते 2.5 महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. अशा पद्धतीनं मातीचे नमुने घेताना काही दक्षता घेणंही गरजेचं आहे.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूयात जनावरातील गोचिड नियंत्रण याविषयी डॉक्टर प्रकाश कदम यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज कार्यक्रमामध्ये पशुधनातील गोचिड नियंत्रण या विषयावर सविस्तर अशी माहिती देण्याकरिता आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे पशुवैद्यक शास्त्राचे

0: विषय विशेषज्ञ डॉक्टर प्रकाश कदम. आज आपण त्यांच्याशी या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम डॉक्टर प्रकाश कदमजी, आपलं आकाशवाणी सोलापूरच्या या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करतोय त्या अनुषंगानं माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की गोचिड म्हणजे नेमकं काय, याबाबत काय सांगाल?
1: गोचिडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे पशुधनामध्ये त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि हे पशुधनाचं खूप मोठ्या प्रमाणात शारीरिक नुकसान करतात.
0: बर.
1: शेतकऱ्यांचं त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. काही वेळेला या गोचिडीमुळे जनावरांना जे आजार होतात त्याच्यामध्ये त्या जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. गोचिड असे जवळजवळ 160-165 प्रकारचे आहेत.
0: अच्छा.
1: पण आपल्याकडे आढळणारे साधारण दोन प्रकारचे गोचिड आढळतात.
0: बर.
1: एक म्हणजे घागरी गोचिड.
0: अच्छा.
1: आणि दुसरी तांब.
0: बर.
1: घागरी गोचिड हे मोठे असते, काळपट कलरचे असते, आणि तांब ही छोट्या आकाराची आणि तांबूस कलरची असते, आणि थोडे ते आपण त्याला फील केलं तर ते थोडे कडक लागतं.
0: बर.
1: या दोन महत्वाच्या गोचिड आपल्या जनावरांच्या मध्ये आढळून येतात. याच्यामध्ये संकरित गायीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
0: अच्छा.
1: देशी गाय नाही दिसून येतो.
0: बर.
1: त्यानंतर शेळी मेंढीमध्ये आपल्याला प्रादुर्भाव गोचिड्यांचा दिसतो.
0: अच्छा.
1: तसेच म्हशीमध्ये सुद्धा आपल्याला गोचिड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो.
0: बर.
1: आणि त्याचबरोबर या वर्षी आपण जर पाहिलं तर पाऊस मोठ्या प्रमाणात आहे.
0: हो.
1: तर हा गोचिड्याचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात विशेषतः मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो. हे गोचिड आहेत ते जनावरांच्या काशेवर, दोन्ही पायाच्या मध्ये, मानेवर, कानावर, डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला, अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात हे गोचिड आढळून येतात.
0: अच्छा. मग या गोचिडांमुळे जे काही आपलं पशुधन आहे, मग गायी असतील, म्हशी असतील किंवा इतर पशुधन आहे, तर यांना नेमकं नुकसान कोणत्या पद्धतीनं करतात हे गोचिड?
1: हे गोचिड जनावरांचं रक्त पितात.
0: बर.
1: याच्यामध्ये साधारणतः आपल्या 15-18% उत्पादनावर जनावरांचा परिणाम होतो.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर याच्यामुळे बबेसियासिस, थायलॅरिसिस, अनाप्लास्मोसिस अशा प्रकारचे रोग पसरवण्याचं काम हे गोचिड करतात.
0: बर.
1: याच्यामधले बबेसियासिस आहे त्याच्यामध्ये अनिमिक कंडिशन येते. जनावरांची लगी कॉपी कलरचे होते.
0: बर.
1: आणि अशामध्ये काही जनावरं त्याच्यात दगावण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सगळ्यात भयंकर आजार आहे तो थायलॅरिसिस.
0: बर, बर.
1: हा थायलॅरिसिस सुद्धा गोचिड त्याचा प्रसार करतात. गोचिड रोगवाहक असतात.
0: बर.
1: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा करण्याचा जर थायलॅरिसिस रोग झाला तर उपचार हा खूप खर्चिक आहे.
0: अच्छा.
1: आणि याच्यामध्ये जनावरांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे.
0: बर.
1: याच्यामध्ये जनावरांना अशक्तपणा येतो, ताप मोठ्या प्रमाणात येतो.
0: बर, बर.
1: तसंच अनाप्लास्मोसिस आहे याच्यामुळे हेमोलायसिस म्हणजे शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी होतं, अशक्तपणा येतो.
0: बर.
1: तर अशा प्रमाणात हे आजार झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक औषधोपचाराचा खर्च तसंच उत्पादनावरचं नुकसान, उत्पादनाचं नुकसान अशा खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि या बाबतीत आपल्याकडे पाहिजे तेवढी त्याची काळजी घेतली जात नाही.
0: अच्छा. मग आता इतकं नुकसान हे मोठ्या प्रमाणात गोचिड जर करत असेल तर या गोचिडांचं नेमकं नियंत्रण कसं केलं पाहिजे?
1: गोचिडांचं नियंत्रण हे खरं तर एकात्मिक पद्धतीनं करायला हवं.
0: बरं.
1: आणि या बाबतीतच आपल्याकडे तसं लोकांच्या मध्ये अवेअरनेस किंवा त्याची माहिती पूर्णतः शास्त्रीय माहिती जी हवी ती माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या नसते, आपल्या पशुपालकांना नसते, तर ते एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. पशुपालक काय करतात की जनावरांच्या अंगावर गोचिड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा संबंधित औषधाचा वापर करतात आणि गोचिड कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण होतं काय की शेतकऱ्यांनी औषध वापरलं की त्याच्यानंतर 3-4 दिवसानं पुन्हा जनावरांच्या अंगावर गोचिड दिसतात.
0: बर, बर.
1: आणि याचं कारण मात्र शेतकऱ्यांच्या ते लक्षात येत नाही. तर याच्यामध्ये काय होतं, गोचिडांच्या वेगवेगळ्या आयुष्याची त्यांच्या
0: जीवनक्रम
1: आहे, तर तो जीवनक्रम याच्यात गोचिडांचा समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये गोचिड रक्त पिते.
0: बर.
1: रक्त पिल्यानंतर ते खाली जमिनीवर पडते.
0: अच्छा.
1: ते साधारणतः 2,000 ते 4,500 अंडी घालते.
0: बर.
1: आणि याच्यातून साधारणतः 1,500 ते 3,500 गोचिड तयार होतात.
0: अच्छा.
1: म्हणजे शेतकरी बांधव काय करतात, त्याच्या जनावरांच्या अंगावर औषध फवारतात.
0: बरोबर.
1: त्याच्यातून काही गोचिड मरतात, पण जमिनीवर पडलेल्या एका गोचिडेपासून 3,500-3,500 जे गोचिड तयार होतात त्याचं मात कंट्रोल किंवा नियंत्रण कोणत्याही प्रकारचं होत नाही. आणि आपल्याला तेच गोचिड पुन्हा 3-4 दिवसांमध्ये त्या जनावरांच्या अंगावर चढतात, ते पुन्हा रक्त पितात. रक्त पिले की आपल्याला ते मोठे झाल्यानंतर आपल्याला दिसायला लागतात, आपल्याला वाटतं की त्या औषधाचा रिझल्ट आलेला नाही. तर हा फरक होतो. आता याच्यामध्ये काय होतं, गोचिड रक्त पिले की ते जमिनीवर पडतात, साधारण 2,000 ते 4,500 अंडी घालतात. त्याच्यातून परत लार्वा या अवस्था तयार होते. लार्वा अवस्था परत दुसऱ्या जनावर किंवा त्याच जनावर रक्त पितात आणि पुन्हा खाली पडतात. आणि त्याच्यानंतर निम्फ ही स्टेज येते
0: बर
1: आणि

0: निम पासून पुन्हा नर आणि मादी अशा गोचर तयार होतात, पुन्हा ते रक्त पितात, खाली पडतात आणि साधारणतः अंडे घालतात. तर हे चक्र साधारणतः 3 आठवड्यापर्यंत चालतं.
1: अच्छा,
0: गोचिडचं नियंत्रण करण्यासाठी ही जी लाईफ सायकल आहे गोचिडची ती समजली तर आपल्याला त्याचं नियंत्रण करणं सोपं जातं. तर याच्यामध्ये आपण पाहतो की जनावरांच्या अंगावर 1 गोचिड आहे आणि खाली जमिनीवर 3-3.5 हजार गोचिड आहे. तर ह्या गोचिड कुठे असतात? तर खाचीमध्ये, फटीमध्ये, दगडाच्या खाली किंवा गव्हाणीचा कट्टा असतो तिथं तुटफूट झालेली असते किंवा आपण लाकड दगड ठेवलेले असतात त्याच्या खाली ह्या गोचिड राहतात. मग याच्यासाठी आपण जर टेंबा बनवला आणि या टेंब्याने सर्व जाळून घेतलं,
1: बर,
0: पहिल्यांदा गोटा पूर्ण स्वच्छ करून नंतर हे सगळं जिथं फटी आहेत अशा ठिकाणी किंवा जिथं खाचा आहेत खाली घाण पडलेली असते त्याच्यामध्ये जर आपण टेंबा फिरवला तर हे सगळ्या स्टेजेस आहेत गोचिडेचा, त्या एकाच वेळेला मारल्या जातात आणि आपल्याला त्याचबरोबर जनावरांच्या अंगावर असणारं गोचिड ते त्याच्यावर औषधाचा उपयोग करून आपण ते नियंत्रण केलं, हे एकाच वेळी केलं तर आपल्याला गोचिड नियंत्रण करणं शक्य होतं. आता काही फार्ममध्ये कच्चं शेड असतं,
1: अच्छा,
0: मग तिथं ते आपल्याला टेंबा वापरणं शक्य होत नाही.
1: बरोबर.
0: तर अशा ठिकाणी आपल्याला 3 आठवड्याचा प्रयोग करावा लागतो. म्हणजे जनावरांच्या अंग पहिलं गोठा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जनावरांच्या अंगावर ते औषधाचा वापर करायचा आणि त्याचबरोबर गोठ्यामध्ये सुद्धा ते औषध पूर्ण फवारायचं की जिथं खाची आहेत अशा ठिकाणी ते फटे आहेत अशा ठिकाणी ते औषध जाईल आणि तिथलं गोचिड मारलं जातं. हीच पद्धत दुसऱ्या आठवड्यामध्ये, परत तिसऱ्या आठवड्यामध्ये, साधारणतः 3 आठवडे त्याच दिवशी जर एक एक आठवड्याच्या अंतराने आपण जर याचं नियंत्रण केलं तर आपण गोचिड नियंत्रण करू शकतो.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये जर आपल्याला ते टेंब्याने जाळणं शक्य नसेल, गोठ्यामधली जमीन किंवा तिथला परिसर तिथं खाची असेल त्या सगळ्या खरडून स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत. निघणारा कचरा आहे तो बाजूला घेऊन आपण जाळून टाकला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याची अंडी आणि लार्वा स्टेज आपल्याला नष्ट करता येतील.
1: बर.
0: त्याचबरोबर याच्यामध्ये काही आपण औषध जे वापरतो त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन, डेल्ट्रामेथ्रिन, अॅमिट्राज अशासारखे आपण कीटकनाशक औषधं वापरू शकतो, पण हे औषधं वापरताना मात्र पशुवैद्यकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर जे रिकमेंड केलेलं आहे प्रति 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली असेल किंवा 3 मिली असेल तर त्या रिकमेंडेशननुसारच त्या औषधाचा वापर केला पाहिजे. दुसरं आहे काही वनस्पतीजन्य औषधं आपण त्यासाठी वापरू शकतो, याच्यामध्ये कडुलिंबाचं तेल, करंजाचं तेल हे आपण गोचिड नियंत्रणासाठी वापरू शकतो. याच्यामध्ये वापरताना त्याच्यामध्ये काही साबणाचं पाणी मिक्स करून ते जर जनावरांच्या अंगावर आपण फवारलं तर आपल्याला गोचिड नियंत्रण करता येऊ शकते. त्याचबरोबर सीताफळीचा पालाही आपण याच्यामध्ये गरम करून पाण्यामध्ये उकळून ते पाणी आपण फवारण्यासाठी वापरू शकतो, पण याच्यामध्ये काही विषारी घटक असल्यामुळं बऱ्याच वेळा ते जर पाणी सीताफळाच्या पाल्याचं पाणी जर जनावरांच्या डोळ्यामध्ये गेलं तर ते जनावर आंधळं होऊ शकतं. त्यामुळे ही एखाद्या प्रशिक्षित माणसाकडून किंवा अनुभवी माणसा सल्ल्यानंच याचा वापर केला पाहिजे. तसेच औषधं वापरतानाही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसंच हे औषधं वापरताना काही काळजी घेतली पाहिजे. यामध्ये जनावरांच्या चाऱ्यावर औषधं, कीटकनाशक औषधं जाऊ नयेत आणि ते जनावरांना त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकते, तर त्याचे त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर हे लहान मुलांपासून लांब ठेवलं पाहिजे. जनावरांना औषध फवारल्यानंतर त्यांना गोठ्यातून बाहेर ठेवायला पाहिजे आणि औषध फवारण्याच्या अगोदर सर्व गोठा तसंच जुना त्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा सगळा स्वच्छ करून बाहेर काढला पाहिजे. नंतर जनावर पुन्हा तिथं बांधताना तो गोठा स्वच्छ करून त्याच्यानंतरच जनावरांना नवीन चारा किंवा खाद्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपण जनावरांना होणारी विषबाधा आपण टाळू शकतो.
1: तर आपण बऱ्याचदा बघतो की आता तुम्ही गोचिडांचा जो प्रादुर्भाव होतोय तो गोठ्यामध्ये कशा पद्धतीनं होतो आणि त्यावर नियंत्रण कसं करायचं याबाबत सांगितलं, पण आपण अनेकदा बघतो की जनावर आपण चरण्यासाठी बाहेर सोडतो तर कुरणामध्ये जात असताना देखील याचा जनावरांना प्रादुर्भाव होऊ शकतो का किंवा तो प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे?
0: आपल्याकडे बरेच पशुपालक आपली जनावरं चरण्यासाठी कुरणामध्ये सोडतात किंवा शेतामध्ये नेतात, तर बऱ्याच वेळा जनावरांच्या अंगावर गोचिड कुरणामध्ये पडतात, तिथं ते अंडी घालतात.
1: अच्छा.
0: आणि त्याचा त्याच कुरणामध्ये जनावर चरत असतील तर दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. यासाठी कुरणांचा आपण भाग पाडू शकतो आणि एका भागामध्ये ठराविक काळ, त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये ठराविक काळ, असे आपण पहिल्या भागामध्ये एकदा जनावर चारल्यानंतर तिथं परत जनावर न नेता दुसऱ्या नवीन ठिकाणी आपण जनावर चारलं तर आपण तिथं गोचिडाचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर आज आपल्याकडे तेवढं चराव कुरणं नाही आहेत तर काही शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर

0: जनावर चारतात. तर हे बांधावर जनावर चारताना सुद्धा काही काळ एका बांधावर त्याच्यानंतर दुसऱ्या बांधावर असं जर नियोजन केलं तर आपल्याला कोरोनामध्ये जनावर चरताना त्यांच्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात गोचिडाचा प्रजारावर दिसून येतो तो आपल्याला नियंत्रण करणं शक्य होईल.
1: बरं, तर डॉक्टर प्रकाश कदम सर, आज आपण आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि पशुधनातील गोचिड नियंत्रण याविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही सांगितलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद, नमस्कार.
2: श्रोतेह, कार्यक्रमात आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे लोकगीत.

0: श्रोदेह कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.
1: चार चौघींच गाराण हे का अस जगात.

गावकरी मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आकाशवाणी सोलापूर केंद्र रात्रीची ठिकाण वाजत आहेत.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 9372707100.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
0: मोबाईल 9049-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
0: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98-50-33-88-07.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 9172-710-499.
3: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
2: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
3: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
0: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
3: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
6: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क

0: कसा हवा? मोबाईल 9921922848।
1: त्वचा रोग, कॉस्मेटोलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
2: मोबाईल 77192922555।
3: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
4: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
4: संपर्क 83 798 64 555।

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरु करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई पुणे द्रतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच एपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख एडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं

0: होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बातम्यानंतर पुन्हा एकदा आकाशवाणी सोलापूर केंद्रावरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत साहित्य संपदा हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत समीक्षक लेखक प्राध्यापक डॉ वामन जाधव यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत.
7: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, जगण्याच्या स्पर्धेमध्ये आणि रणधुमाळीतही एक मानसिक विजय आणि समाधान मिळवून देणारी अशी गोष्ट म्हणजे आपलं साहित्य. लेखनावरती आणि भाषा समृद्धीवरती मनापासून ममत्व असणाऱ्या सर्व मंडळींचं आजच्या साहित्य संपदेच्या कार्यक्रमात मी अश्विनी मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या भागात तुमच्या भेटीसाठी आम्ही आज डॉ वामन जाधव या अक्षर यात्रेनं बोलवलंय. ते माढ्यामधील मारुतीराव हरिराव महाडे कला व वाणिज्य महाविद्यालय मोडणीम या ठिकाणी गेल्या 23 वर्षांपासून आपली सेवा देत आहेत. चला तर मग आता त्यांच्याकडूनच त्यांच्या साहित्य प्रवासाविषयीची माहिती जाणून घेऊयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आपण कथासंग्रह, कादंबरी, समीक्षा, वैचारिक आणि संपादित असं विविध प्रकारचं साहित्य लिहित आहे. तर आपल्या या आजच्या गप्पांमध्ये आजचा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो तुमच्या लेखनाच्या प्रकाराबद्दल. मला हे जाणून घ्यायला आवडेल सर की आपल्या लेखनाचा जो काही केंद्रबिंदू आहे तो ग्रामीण समाज म्हणा, तिथला शेतकरी म्हणा, त्याचप्रमाणे तिथे लोकप्रिय असणारी संत परंपरा म्हणा, या गोष्टी तुमच्या लेखनाच्या केंद्रबिंदू म्हणून मध्यवर्ती राहिलेल्या आहेत. मग या विषयांकडे आपण कसे वळलात, त्यापाठीमागे मग काही प्रेरणा

0: होती का किंवा काही जीवनानुभव तुम्हाला त्या संदर्भातले मिळाले होते का?
1: माझा जन्मच मुळात खेड्यात झाला असल्यामुळं आणि माझं बालपणही खेड्यात गेल्यामुळं तिथलं जे ग्रामीण जीवन आहे ते ग्रामीण जीवन मी खूप जवळून पाहिलेलं आहे.
0: बरोबर.
1: असं म्हणण्यापेक्षा मी जगलेलं आहे, ती भोगलेलं आहे आणि अनुभवलेलंही आहे. तिथल्या शेती करण्याची पद्धत, शेतीतील यश अपयश, त्या शेतीला जोडून येणारी एक संत परंपरा, वारीच्या येणाऱ्या दिंड्या, हे सगळं मी जवळून पाहिलेलं आहे आणि हेच माझ्या साहित्याची प्रेरणा आहे.
0: बरोबर.
1: एवढंच नव्हे तर पीएचडीचे संशोधन हे माझे ग्रामीण साहित्य आणि शेतकरी जीवन असं आहे की शेतीत एखादा जर व्यवसाय करत असेल आणि त्याच्यात जर अपयश आलं तर आपण तो व्यवसाय बदलतो. परंतु आदिम काळापासून शेती व्यवसाय हा तोट्याचा राहून सुद्धा तोच व्यवसाय शेतकरी करतात की ही मानसिकता काय आहे,
0: एक श्रद्धा आहे ती
1: आणि ती साहित्यात कशी आली आहे हे पाहण्यासाठी मी ते पीएचडीचं संशोधन केलं. म्हणजे शेती आणि शेतकरी ही माझ्या साहित्याची आणि संशोधनाची प्रेरणा आहे.
0: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण माणूस हा आपल्या अनुभवाविश्वाशी अगदी समरूप झालेला असतो, नाही का सर? आणि त्यामुळेच हे विषय आपल्या साहित्यामध्ये आले. मग पुढे जाऊन मग सर आपण सावतामाळी यांच्या काही विचारांवरती संशोधन केलं आणि तेही विज्ञानवादी दृष्टिकोनातून, हे त्याचं एक वेगळेपण आहे. मग पारंपरिक श्रद्धा आणि मग वैज्ञानिक विचार यांचा मेळ आपण कसा घालता बरं?
1: नाही, एकूणच संत साहित्याकडे पाहत असताना आपण भक्ती आणि मुक्ती एवढेच घटक आपण केंद्रस्थानी ठेवून पाहतो. पण तसे पाहता भक्ती आणि मुक्ती या पलीकडे खूप काही संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
0: बरोबर.
1: मला सर्वात महत्वाचं वाटतं की संतांनी अंधश्रद्धा नाकारली, संतांनी कर्मकांड नाकारले, संतांनी जातीभेद नाकारला, त्यांनी समता प्रस्थापित केली, त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जी लोकशाहीची मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, ही लोकशाहीची मूल्ये साधू संतांनी त्या कालखंडामध्ये सांगितली आणि विशेषतः जीवनमूल्ये जी आहे, दया, प्रेम, करुणा, हेही संतांनी आपल्याला सांगितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव देवळात नाही, तो माणसात आहे. माणसाचं राहणीमान कसं असावं, साधी राहणीमान असावं, भौतिक सुखापासून माणसाने दूर राहावं, असं खूप काही संतांनी जगण्याविषयीचं एक शहाणपण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. राजा सजी महाली, सौख्य कधी मिळाली, ही सर्व प्राप्त झाली या झोपडीच्या, असे संत तुकडोजी महाराज सांगतात. खरं तर आपण सर्वांनी हे संत साहित्य खूप म्हणजे वाचायला हवं आणि त्याच्यावर चिंतन करायला हवं.
0: बरोबर आहे सर. जाधव सर, ग्रामीण साहित्य आणि शेतकरी जीवन हा आपला एक समीक्षा ग्रंथ आहे, त्याचबरोबर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक विचारांवरती संशोधन पण केलेलं आहे. म्हणजे ही खरंच वेगळी गोष्ट आहे. आंबेडकरांचा कुठेही उल्लेख झाला की लगेचच आपण त्यांचं सांविधानिक काम म्हणा, त्यांचं शैक्षणिक काम म्हणा, या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, नाही का सर? पण आपण त्यांच्या शेतीविषयक विचारांवरती संशोधन केलं आणि काही नवीन पैलू लोकांसमोर आणले. मग तुम्हाला आजच्या कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवरती हे विचार महत्वाचे वाटतात का, किंवा मग त्यामागे काय नेमकं कारण होतं?
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण त्यांच्या कार्याचे असे अनेक कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याविषयी त्यांनी केलेल्या चळवळी ह्या खूप महत्वाच्या चळवळी आहेत. खरं तर इतर चळवळीपेक्षा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली शेतकरीची चळवळ याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे.
0: बरोबर.
1: की चिपळूणला ज्या वेळेला एक शेतकरी चळवळ झाली, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याविषयी जे भाषण केलं शेतकरी चळवळीसमोर, ते भाषण खूप महत्वाचं आहे. ते काय म्हणतात की तुम्ही शेतकरी चळवळ उभा करत असताना त्याच्या जातीला तुम्ही थारा देऊ नका. म्हणजे शेतकरी ही एकच जात मानून तुम्ही जर आंदोलन केलं तर हे आंदोलन शेतकऱ्याच्या हिताचं होईल. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात की प्रत्येक प्राण्याचा लीडर हा तो प्राणीच असतो. म्हणजे कावळ्याचा लीडर हा कावळा असतो, तसं तुमच्या शेतकऱ्याचा नेता सुद्धा शेतकरीच असायला पाहिजे. आणि मला तुमच्यातला प्राईम मिनिस्टर झालेला पाहायचा आहे, असं ते भाषणात म्हणतात. गंमत अशी की 24 फेब्रुवारी 1927 ज्यावेळेला विधिमंडळात त्यांचं पहिलं भाषण झालं, त्यावेळेला ते भाषण त्यांचं शेतकरी प्रश्नावर नव्हतं. म्हणजे कोकणातली खोती पद्धती त्यांनी नष्ट केली, शेतीवरील भार कमी करा, शेतीचं राष्ट्रीयकरण करा, शेतीतला कर कमी

0: करा, दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करा, अशी एक ना अनेक सूचना त्यांनी त्यावेळी सरकारला केलेल्या होत्या आणि मला वाटतं या खूप महत्वाच्या अशा सूचना आहेत.
1: बरोबर आहे सर. खूप असा एक वेगळा विचार आपण या साहित्यातून लोकांपर्यंत आणलेला आहे, त्याबद्दल खरंच आपलं अभिनंदन आहे सर. सर, आपण अंधार आणि आक्रोश सारखे कथासंग्रह लिहिले, सार्थक आणि वॉन्टेड सारख्या कादंबऱ्या आपल्या नावावरती आहेत, तर या सगळ्या लेखनातून आपण साधारण एक सामाजिक वास्तव मांडण्याकडे आपला कल आम्हाला दिसतोय, तर त्यामागे काय सांगाल, काय भूमिका आहे आपली?
0: ग्रामीण जीवनामध्ये अनेक प्रश्न सध्या आहेत, म्हणजे स्त्री विषमता आहे, सुशिक्षित बेकारींचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. अशा प्रश्नाकडे कवीने आणि लेखकाने म्हणजे खूप गांभीर्य

0: वरती आहेत. तर या सगळ्या लेखनातून आपण साधारण एक सामाजिक वास्तव मांडण्याकडे आपला कल आम्हाला दिसतोय, तर त्यामागे काय सांगाल, काय भूमिका आहे आपली?
1: ग्रामीण जीवनामध्ये अनेक प्रश्न सध्या आहेत, म्हणजे स्त्री विषमता आहे, सुशिक्षित बेकारींचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. अशा प्रश्नाकडे कवीने आणि लेखकाने म्हणजे खूप गांभीर्यानं पाहायला पाहिजे. आणि आपल्याकडे ललित साहित्य हे भावनिक पातळीवर लिहिले जाते. खरं तर आजच्या तरुण पिढीनं त्याचं एक संशोधन करून, एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करून, त्याचं आकलन करून त्यांनी लिहिलं तर ते साहित्य खूप परिणामकारक असू शकतं. आणि वांटेड ही कादंबरी त्याच्यातूनच म्हणजे मी लिहिली आहे.
0: म्हणजे सर, आपल्याला असं म्हणायचंय की ललित साहित्य जे आहे मराठीमधलं, त्याचं एक वैचारिक मोल त्याला आहेच आहे. म्हणजे तो प्रकारच लेखनाचा तसा आहे, पण आपण त्याला वास्तववादी बनवण्याचा पण प्रयत्न केला आणि मग त्यातूनच हे विविधांगी साहित्य जे आहे, अंधार, आक्रोश, सार्थक आणि वॉन्टेड सारखं साहित्य आपल्याकडून लिहिलं गेलं. सर, याच कथासंग्रह आणि कादंबऱ्यांसोबतच आपण काही समीक्षा पण केलेल्या आहेत, जसं की ग्रामीण साहित्य आणि शेतकरी जीवन, मी आत्ताच त्याचा उल्लेख पण केलेला होता. त्याचप्रमाणे विचार केला तर अजून ग्रामीण साहित्य प्रवास आणि परिस्थिती, हे दोन समीक्षा ग्रंथ आपण लिहिलेले आहेत. तर या समीक्षा ग्रंथांच्या लेखनातून आपल्याला ग्रामीण साहित्याला एक वेगळं वळण द्यायचं आहे का, किंवा कोणती नवीन दिशा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे का?
1: नाही, मुळातच काय, ग्रामीण साहित्याची समीक्षा हे समाधानकारकपणे झालेली नाही.
0: बरं,
1: ग्रामीण साहित्यात लेखन भरपूर झालं पण त्याची समीक्षा अशी व्यवस्थितपणे झालेली नाही. आणि जे काही समीक्षा झाली ग्रामीण साहित्यावर ती खूप त्रोटकपणे त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि गंमत अशी की देशाची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. आज ही 65% लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सगळ्यात जास्त कर आमच्या शेती व्यवसायामधून सरकारला जातो.
0: बरोबर,
1: पण जरी असं असलं तरी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून खूपसं साहित्य काय लिहिलं गेलं नाही. आणि त्यात हे असं की मराठी ग्रामीण साहित्य हे वैश्विक पातळीवर लिहिलं गेलं नाही. याचं कारण काय आहे, तर एक लेखकांना त्या प्रश्नाचं आकलन व्यवस्थित झालेलं दिसत नाही. जर एखादा प्रश्न घेऊन जर लेखक एक 4 वर्ष 5 वर्ष त्याच्यावर सातत्याने चिंतन करत राहिला तर त्याच्या हातून चांगली कसदार अशी साहित्याची निर्मिती होईल अशी अपेक्षा मी माझ्या समीक्षेमधून व्यक्त केली आहे. आणि आजूबाजूला असे असंख्य प्रश्न आहेत की त्या प्रश्नाकडे लेखकांना खूप डोळसपणे म्हणजे पाहण्याची गरज आहे आणि ती पहावं त्यांनी, असं अपेक्षा मी माझ्या समीक्षेमधून व्यक्त.
0: बरोबर, म्हणजे थोडक्यातच काही लोभसवाण्या गोष्टींचे किंवा चांगल्या चांगल्या आकर्षक अशा कादंबऱ्यांची समीक्षा येतातच, पण आपण काही वास्तववादी गोष्टी पण तेवढ्याच डोळसपणे बघून त्याच्यावरती समीक्षा केली पाहिजे लेखकांनी, आणि नवोदित लेखकांनी यात आलं पण पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे. जाधव सर, आत्ताच आपण आपल्या समीक्षात्मक लेखनाबद्दल बोललो, तर माझी अशी इच्छा आहे की आपण आजच्या मुलाखतीमध्ये आपल्या या काही ग्रंथामधला काही वेचित भाग जो आहे, काही वेचित विचार जो आहे, तो आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवावा थोडासा.
1: संत परंपरा आणि कृषी संस्कृती हा एक महत्वाचा ग्रंथ आहे.
0: बर,
1: तर या ग्रंथामधील एक 4 ओळी तुम्हाला मी वाचून दाखवतो.
0: अगदी सर, हो.
1: परिस्थिती शरण होण्यापेक्षाही संत साहित्याने वारकरी समाजाला टिकून राहण्याची जी शिकवण दिली तीच मराठी कृषीजन परंपरेला आज तागायत पोषक ठरली आहे. तुकोबाच्या अभंगातून जे सामाजिक सांस्कृतिक विद्रोहाचे रूप दिसते त्यांचे स्थायित्व आज अबाधितच नव्हे तर जागतिकीकरणातील विरूपालाही वळण लावणारे आहे. संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई चौधरी हे स्त्री विद्रोहाचे रूप ही भक्ती परंपरेतलेच आहे. आधुनिक काळात सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, प्रार्थना समाज, आंबेडकरी चळवळीवरही संत साहित्यातील कृषी केंद्री आणि बहुजन जाणीवेचा प्रभाव पडलेला दिसतो. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा अशा अनेक संतांच्या साहित्यातील कृषीविषयक जाणीवांचा घेतलेला शोध कृषी जनसंस्कृती ही मूलत लोकशाहीवादी संस्कृतीचीच आहे. खरे तर हा संशोधन ग्रंथ सगळ्या प्रेक्षकांनी वाचावा असे मी आवाहन करतो।
0: बरोबर आहे सर, खूप चांगला समीक्षा ग्रंथ आहे, वेगळ्या प्रकारची समीक्षा आपण केलेली।

0: आणि खरंच वेगळा एक विचार त्यातून आपल्याला दिसतोच आहे.
1: तर संपादन, संशोधन, कथा, कादंबरी म्हणा, समीक्षा आणि वैचारिक अशा वैविध्यपूर्ण लेखनाचा आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे, त्या त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे. तर या वैविध्यपूर्ण लेखनामध्ये तुम्हाला कुठले अनुभव आले आणि सर्वाधिक आव्हानात्मक असं काही लक्षात राहिलंय का तुमच्या?
2: या सगळ्या वाङ्मयीन प्रवाहाचे लेखन करत असताना मला वाटतं वैचारिक लेखन हे सर्वात मोठं आव्हान आहे असं मी मानतो.
1: बरोबर.
2: मुळातच कथा, कादंबरी, कविता लेखन, समीक्षा लेखन यामध्ये मराठी साहित्यामध्ये, एकूणच मराठी साहित्यामध्ये वैचारिक लेखनाची खूप गरज आहे आणि ते लेखन प्रामुख्यानं खूप थोडक्या स्वरूपात झालेलं आहे. खरं तर वैचारिक लेखनातूनच सामाजिक क्रांती होत असते आणि समाजाला नवी दिशा मिळत असते. त्यासाठी महापुरुषांची चरित्र युवकांच्या हाती येणंही गरजेचं आहे. म्हणजे महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आगरकर, असे अनेक महापुरुषांची चरित्र जर आपण वाचत राहिलो किंवा नव्या पिढींच्या जर आपण हातात दिली तर त्यातून वैचारिक लेखनाची म्हणजे सुरुवात होईल. आणि वैचारिक लेखन हे युवकांच्या हाती देणं ही आज काळाची गरज आहे.
1: बरोबर. जाधव सर, आपल्याला आपल्या या बहुविध लेखनासाठी म्हणून अनेक वेळा साहित्य पुरस्कार मिळालेले आहेतच. शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत पुरस्कार हा त्यातलाच एक पुरस्कार आहे. मग असे अनेक पुरस्कार ज्या वेळेला आपल्याला मिळत असतात त्यावेळेला एक जबाबदारीची एक जाणीव पण आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. मग त्या दृष्टीनं आम्हाला हे जाणून घ्यायला खरंच आवडेल की आपण आता पुढच्या लेखनासंदर्भातली काय दिशा ठरवलेली आहे. तसंच नवोदित लेखक जे आहेत किंवा संशोधक जे आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल?
2: आता एक शेतकरी जीवनावरून लेखन करावं असं माझं मत आहे की आदिम काळापासून आजपर्यंत शेतकरी चळवळ कशी निर्माण होत गेली, शेतकरी जीवन कसं बदलत गेलं, शेतकरीच्या शेती करण्याच्या पद्धती कशा बदलत गेल्या, असं एक समग्र शेतकरी केंद्रस्थानी ठेवून लेखन करावं असा माझा मानस आहे. आणि नवी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये एकतर मराठी भाषा फारशी बोलली जात नाही, म्हणजे मोबाईलमुळे आपला संवाद म्हणजे हरवत चाललेला आहे. तर अशा बोली भाषेवर जर आपण संशोधन केलं आणि बोली भाषा जर आपण व्यवहारात आणली, उपयोगात आणली, तर मराठी भाषा समृद्ध होईल. आणि मराठी बोली भाषेमध्ये प्रचंड साहित्य आहे. खरं तर हे वाचकांच्या समोर आणणं ही आपली सर्वांची जबाबदारी. म्हणजे वाकळ, गोधडी, लेपाट, छप्पर, गजगा, अंगण, गोफण, माचाळ, डावरा अशा अनेक शब्द आहेत, पण हे शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर. एखादी वस्तू जर आपण ठेवली तर त्याला गंज लागतो आणि ती गंजून जाते. तसं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. जर आपण बोलीतले शब्द जर वापरात नाही आणले तर ते शब्द संपून जातील. त्यासाठी चांगल्या ग्रंथावर सातत्याने चर्चा व्हायला हवी, काव्यसंमेलनं व्हायला हवीत, त्याच्यावर चर्चासत्र व्हायला हवीत. आणि ग्रामीण भागात बोलली जाणारी बोली आणि शहरातली बोली असा त्याचा एक आपल्याला काय मेळ घालता येतोय का याचा विचार सातत्यानं व्हायला हवा.
1: बरोबर आहे सर, खूप चांगला आणि वेगळा विचार आपण म्हटलेला आहे. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. एक शेवटी मी एक आपल्याला प्रश्न असा विचारू इच्छिते की आजकाल डिजिटल युग आहे, लोकांचं वाचन हे खूप कमी झालेलं आहे, म्हणजे एकूणच वाचन संस्कृती ही खूप धोक्यात आहे. आणि मग त्यातल्या त्यात पाहिलं तर ग्रामीण साहित्य लोकांसमोर आणणं म्हणा किंवा आता आपण म्हणाला तसं ग्रामीण एक भाषा जी आहे नामशेष होण्याच्या मार्गावरची, ती भाषा तिचा एक अनुभव लोकांना देणं म्हणा किंवा एकूणच आपली मराठी भाषा आणि तिचं अस्तित्व, तर ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींसमोर एक आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर काय आहेत ही आव्हानं आणि त्याच्यावर काय उपाय आपण सुचवाल एक लेखक म्हणून?
2: बोली भाषा कोणती जर समृद्ध व्हायची असेल तर त्याच्यावर बोलीचं सौंदर्य अगोदर आपण वाचकांच्या निदर्शनाला आणून द्यायला पाहिजे. आणि बोली भाषेचं संकलन, बोली भाषेतील असे अनेक चांगले शब्द आहेत की त्याचं संकलन होणं गरजेचं आहे. आणि संकलन होऊन त्याच्यावर संशोधन त्याच्यावर व्हायला हवं. आणि जाणीवपूर्वक ही भाषा आपण व्यवहारात म्हणजे बोलली गेली पाहिजे. म्हणजे आज इंग्रजीचं एवढं आक्रमण आहे आपल्यावर आणि अनेक भाषेतील शब्द आपल्या मराठी भाषेत आहेत. म्हणजे अप्पा, अण्णा, अडकिता, वा असे कानडी शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत.

0: ढोकळा हा गुजराती शब्द आहे. इंग्रजी तर काय शर्ट पेन ब्लॅकबोर्ड म्हणजे असे असंख्य हजारो शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत. पण या सगळ्या भाषिक आक्रमणासमोर बोली भाषेतले जे शब्द आहेत ते मात्र अंग चोरून उभा आहेत. खरं तर त्यांना जर आपण व्यवहारात आणलं तर मराठी भाषा समृद्ध होईल आणि आपण ते करायला हवं.
1: बरोबर आहे सर. एक खूप चांगली एक आशावादी भूमिका आपण या ठिकाणी मांडलेली आणि नक्कीच आपण आपल्या मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य. तर हात एक चांगला विचार घेऊन आपण मुलाखतीचा आता शेवट करतोय सर. आज आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरती साहित्य संपदेच्या आजच्या भागामध्ये आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात. आपल्या एकूणच साहित्य आणि लेखन प्रवासाविषयी आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते.
2: धन्यवाद.
1: मराठी साहित्याचा मनमुराद आनंद देणारा साहित्य संपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
3: ऐका साहित्य संपदा.
4: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
3: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
2: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
3: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
2: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया

सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा ऐकायला विसरू नका. दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आज रात्री ठीक 10 वाजता ऐकायला विसरू नका हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. निवेदन आहे तेजश्री कुमठेकर यांचं, तर नक्की ऐका कार्यक्रम हॅलो आपली आवड.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

एफएम बँड 103.4 MHz वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र। रात्रीचे 8:42 होत आहेत। ठीक 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान वाद्यसंगीत।

मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 9:30 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आपण ऐकूया.

0: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
1: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
2: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9372144434.
3: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
3: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना,
3: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस. आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
3: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
3: अगदी बरोबर, फोन नंबर माहितीये ना?
4: 73-85-81-85-55.
3: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
8: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
3: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
8: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
3: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
8: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही?
3: कमी खर्चात फक्त 7-10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
8: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
3: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
8: कुठे आहे ते?
3: विजापूर रोड, इंजगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
1: मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18.
9: चांदला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल.
10: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर, सोलापूर.
11: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
12: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
13: श्रोते हो, आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध गीतकार सुरेश वाडकर यांनी गायलेल्या काही गीतांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात अरे संसार संसारे, या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना विठ्ठल वाघ यांची, तर संगीत अनिल अरुण यांचं.

आणि बरोबर श्रोतेहो या गीताबरोबरच मराठी गाणी यामधील एक कलाकार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आजचे आपले कलाकार होते सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर. यांनी गायलेल्या काही गीतांचा आनंद आपण आज घेतला. आकाशवाणी सोलापूर केंद्र रात्रीचे 9:15 वाजत आहेत. ठीक 9:15 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत.

0: श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत हॅलो आपली आवड हा फोन इन कार्यक्रम. निवेदन आहे तेजश्री कुंभेकर यांचं. चला तर मग ऐकूयात हॅलो आपली आवड.

हॅलो आपली आवड या कार्यक्रमात मी तेजश्री कुमठेकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केले त्यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या आवडीच्या मराठी गाण्यांसह प्रस्तुत होतोय आजचा हॅलो आपली आवड.

0: हेलो, नमस्कार. आकाशवाणी सोलापुर
1: हाँ
0: केंद्र.
1: मैम, पेट लावरून बोलतो. अक्षय जगताप. अक्षय जगताप सर, आज गाणं करवायचं तुम्हाला. मला
0: हाँ, सांगा कोणतं गाणं ऐकायचं आहे.
1: पहिल्यावर कोणतं गाणं ऐकायचं? वातावरणात हवा आहे, शेतात आहे, मी
0: बर बर
1: पेरणी चालू आहे मॅम, त्यामुळे मला पहिल्याचं गाणं ऐकायचं.
0: बर बर कोणतं गाणं ऐकायचं आहे.
1: कोणतं बी लावा मॅम?
0: बैलाचं.
1: हां, पहिल्यावरून कोणतं पण मॅम.
0: बर, मग
1: आता आपली आवड आहे ना मॅम, 10 वाजता
0: हो, आपली आवड आहे. बरोबर.
1: डवलं मोराच्या मानाचं. हो मॅम,
0: बर, आणि काय करतो
1: धन्यवाद
0: आपण, काय लावलंय मग आता.
1: मॅम. आता मूग उडीद चालू आहे मॅम पेरणी.
0: हाँ,
1: आता आपण पेरत आहोत शेतात. इथं मूग उडीद तूर पेरत आहोत मॅम.
0: बर बर बर बर. मग कडधान्य वगैरे घेता का शेतामध्ये.
1: हा कडधान्य मॅम.
0: बर बर बर ठीक आहे. तांबडी माती या चित्रपटातलंय हे गाणं, डौल मोराचा माने.
1: मराठी गाण्यांचा आनंद मला जास्त मॅम.
0: ठीक आहे. आणि मग तुम्ही बैलजोडी घेऊनच काम करता शेतात का ट्रॅक्टर वगैरे आहे.
1: नाही मॅम, बैलजोडी आमच्याकडे आता चालू आहे सध्याला मॅम काम.
0: बर बर बर
1: आकाशवाणी केंद्र आता गवळण लागली होती,
0: हा
1: मग आता लक्षात आलं, लगेच लावा फोन सांगून.
0: बर,
1: धन्यवाद मॅम.
0: आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद. जीवा, जीवा।

0: हा नमस्कार, आकाशवाणी सोलापूर केंद्र.
1: नमस्कार, ते मराठी सॉन्ग ना, मराठी गाणं ना?
0: हो, मराठी गाणं. कोणतं गाणं ऐकायचंय ते तर सांगाच, पण तत्पूर्वी आपली थोडीशी ओळख सांगा. कोण बोलताय?
1: पवनपेठ मध्यवस्ती मधून अशोक आब्बा बोलतो.
0: हा बोला.
1: निसर्गराजा गाणं ऐकायचं होतं आपल्याला.
0: निसर्गराजा ऐक सांगतो. बरं,
1: परत गुरुवारी हिंदी गाणे असतात ना?
0: हो हो, गुरुवारी हिंदी, मंगळवारी मराठी.
1: बर बर बर, चालेल.
0: आणि काय करता आपण?
1: मॅडम सध्याला तर मी रिक्षा चालवत होतो.
0: बरं,
1: डोक्याचं ऑपरेशन झालंय, 10 वर्ष झालं मी निवांत आहे घरात. हात पाय पडू नाही, हात पाय काम करण्याची.
0: बर बर बर, ठीक आहे. पण मग तुम्हाला आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात? ह्या सगळ्यामध्ये, ह्या प्रवासामध्ये आकाशवाणी तुम्हाला मदत करते?
1: भरपूर आवडते ती, आकाशवाणीचं बघताय मी.
0: बर, कोणते कोणते कार्यक्रम ऐकता?
1: जास्ती फोन इन गाणे आवडतात. सकाळी सोलापूर दिनांक ऐकतो.
0: हो हो, ठीक आहे, ऐकूया. काळजी घ्या, तुमच्या आवडीचं हे गाणं ऐका आणि आकाशवाणी बरोबर असेच जोडलेले राहा. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद. नमस्कार.

0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: श्रीकृष्ण गायकवाड बोलतोय मॅडम. नमस्कार मॅडम, सोलापूरतून बोलतोय मॅडम.
0: नमस्कार, काय करता आपण?
1: मी तर एमआयडीसी मध्ये कामाला आहे मॅडम.
0: बर बर. आणि आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: आम्हाला भीमगीताचं ऐकायचंय मॅडम, बाबासाहेब आंबेडकर.
0: बर बर, ऐकूया ऐकूया. आणि बाकी घरी कोण कोण असतं?
1: मॅडम माझी मुलगी, मिसेस आणि मी, माझा मुलगा, 4 जण आहे. मग मी आम्ही सोलापूरच्या आकाशवाणी समजा आपल्यावर आल्या पासून आणि आपल्या आकाशवाणीच्या केंद्राच्या सत्कार्यम करायला मॅडम मनापासून संध्याला अभिवादन धन्यवाद करतो मॅडम. की तुमच्या आकाशवाणी मॅडम शुभेच्छा देतो कर्मचाऱ्यांना एवढा की आकाशवाणी मधून कार्यक्रम एवढं सांगतात ना की ऐकून आम्हाला चांगलं वाटतंय मॅडम. आम्हाला असं आनंद वाटतं की बाबा आपले एक आई भाऊ असं सांगतात असं आम्हाला असं वाटतं मॅडम मनामधून.
0: हो हो, आकाशवाणी ही आपल्या घरातलीच एक आपली सदस्य आहे असं वाटतंय. बरोबर आहे.
1: हो हो हो, सदस्य आहे मॅडम आपल्या, आकाशवाणी सदस्य आहे मॅडम सोलापूर जिल्ह्यात.
0: बर बर, धन्यवाद आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार।
0: नमस्कार। आकाशवाणी सोलापुर केंद्र, कौन बोलते हैं?
1: भाऊ साहेब नाव सर, पिंपरी शहर ही तालुका नेवा सब्जी लाई लेना करून बोलतो मी।
0: हाँ, नमस्कार दादा, बोला। आज कोणतं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: सगळीकडे बोंबा बोंब
0: बर, गाणं कोणतं?
1: सजनी थांब जगा, ठीक आहे का ताई?
0: हाँ, बर बर।
1: आमच्या काय मित्र नाव घ्या ना,
0: हाँ, सांगा नाव, सांगा।
1: आशे चंदन ऋतुजा चंदन सुरेख आगाचे सुरेख भाऊ कदम, तुम्ही सुद्धा ऐका हे गाणं।
0: बर बर। काय करता आपण?
1: ताई मी कीर्तन भजन करतो,
0: हाँ,
1: कीर्तन भजन करतो बार काय संप्रदायिक।
0: कीर्तन भजन करता?
1: हो,
0: वा वा। मग आता काय आषाढी वारीला निघाला काय पंढरीला?
1: येतो ना 15 तारखेला, 15 तारखेला निघायचो, 15 तारखेला
0: 15 तारखेला निघायचं? बर, दरवर्षी जाता वारी वारी बरोबर?
1: दरवर्षी येतो, दरवर्षी।
0: वा वा, छान छान। आता पंढरीच्या भेटीची ओढ लागली आहे।
1: हो, ईश्वराचं नाव घेत चालायचं, ईश्वराचं जे जे घोष करायचा।
0: खरंय खरंय। वा वा, आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं।
1: धन्यवाद ताई।
0: Thank you.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार नमस्कार मॅडम. हा, तर मी किल्ले धारूर जिल्हा बीडहून आपला रेडिओ मित्र सय्यद जलाल भाई बोलतो मॅडम.
0: नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार मॅडम.
0: आज कोणतं गाणं ऐकायचंय कार्यक्रमात?
1: गाणं तर ऐकू मॅडम, काय म्हणतं पावसाचं वातावरण आपल्या सोलापूर जिल्ह्यात?
0: सोलापूर आमच्या इथं थोडा आहे पाऊस, पण जास्त पाऊस नाही आहे।
1: असं आहे का? आमच्या इथं 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला मॅडम, पण आता फक्त 2 दिवसामध्ये फक्त आभाळच आभाळ आहे मॅडम.
0: हा, आमच्या इथं पण म्हणावं तसं नाही पडत आहे अजून पाऊस।
1: हो ना, तसंच आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. रिमझिम चालू आहे, ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम चालू आहे, तसंच काय वातावरण मॅडम. हो ना, पावसाची प्रॅक्टिस आहे मॅडम, मोठ्या पावसाची.
0: खरंय खरंय। तुम्ही काय शेती करता का?
1: नाही मॅडम, माझं किल्लेधारूर मध्ये फुटवेअरचा शॉप आहे मॅडम.
0: फुटवेअरचा?
1: हो
0: बरं बरं। मग आता
1: तर
0: पावसाळी चपलांसाठी गर्दी होत असेल?
1: हो हो हो मॅडम, बिलकुल होती ना मॅडम, चपला येतात ना मॅडम आता. हो
0: हो ना।
1: हो
0: तुम्ही वेगवेगळ्या एजन्सीज घेता का तुम्ही स्वतः तयार करता? कसं काय
1: नाही
0: सोडलं
1: नाही
0: तुमच्या
1: एजन्सी घेतो
0: कंपनीत?
1: मॅडम, पूर्ण माझा माल कंपनीने येतात मॅडम.
0: बर बर बर
1: जे लोकल कंपनी असतात ते सुद्धा येतात माझ्याकडे आणि
0: बर
1: त्याच्याकडून मी खरेदी करतो मॅडम.
0: बर चांगलंय।
1: हो, मी 15-20 वर्षापासून हा व्यवसाय करतो मॅडम.
0: बर बर बर।
1: हो, आणि आपले कार्यक्रम सुद्धा ऐकतो मॅडम. तर एक शेर अर्ज करतो मॅडम.
0: हाँ सांगा। इर्शाद इर्शाद।
1: आंखों में आंसुओं की लकीर बन गई, आंखों में आंसुओं की लकीर बन गई, न सोचा था ऐसी भी तकदीर बन गई, न सोचा था ऐसी भी तकदीर बन गई, हमने तो सिर्फ रेत पर यूं ही हाथ फेरा था.

0: हमने तो सिर्फ रेत पर यूं ही हाथ फेरा था और मुड़कर देखा तो आपकी तस्वीर बन गई, और मुड़कर देखा तो आपकी तस्वीर बन गई, आपकी
1: वाह
0: तस्वीर बन गई।
1: वाह वाह, बहुत खूब बहुत खूब।
0: धन्यवाद मैडम, धन्यवाद। या अनुषंग ने गीत है कुछ तो मैडम,
1: बर कोणता?
0: चित्रपट आहे संसार, गायक आहेत लता मंगेशकर, आणि गीताचे बोलत मॅडम, वारा गाई गाणे प्रीतीचे तराने, खूप सुंदर असं गीत आहे मॅडम।
1: हो हो हो हो,
0: वातावरण बी तसंच आहे मॅडम।
1: हो अगदी, वातावरणाला अनुसरून गाणं सांगितलंय अगदी।
0: बिलकुल बिलकुल मॅडम। तर ह्या गीतासाठी माझा एक मित्र आहे फक्त मॅडम,
1: बर
0: मारुती शंकर भोसले, हे पण हे गीत ऐकू इच्छितात मॅडम।
1: बर बर,
0: तर आपले मनापासून धन्यवाद मॅडम,
1: खूप धन्यवाद। हो ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं।
0: धन्यवाद।

0: मॅडम, मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय.
1: बोला सर, नमस्कार.
0: तर आज मला कशासाठी प्रेमासाठी ऐकायचं आहे. गीताचे बोल गायले आहेत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी, आणि गीताचे बोल आहेत भन्नाट रानवारा मस्ती तशीड झाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली.
1: बर, ऐकूया आपण तुमच्या आवडीचं गाणं.
0: हा मॅडम, मला काही सांगायचं आहे. मी 80% पोलिओग्रस्त अपंग आहे, जागेवरून तू उठत बसून नाही. 1984 पासून त्या छोटा आहे मी रेडिओचा, 55 वर्षाचा आता माझं वय आहे. आणि माझ्या ग्रुप अनेक ग्रुप आहेत आमचे रेडिओ श्रोतांचे, त्यांच्यावर माझं नाव सुद्धा आहे. आणि अनेक वर्षापासून मी रेडिओ ऐकतो आहे. तसेच मला वाचन लिखाण याचं सुद्धा छंद आहे. मी आतापर्यंत खूप वाचन केलेलं आहे. माझी 40,000 रुपयाची लायब्ररी जमा झाली आहे. मी स्वतःला कपडे नाही घेणार, पण लायब्ररी मध्ये पुस्तक जमा करतो. हो, काही कसं आहे की लहानपणापासून आई वडिलांना हे माहित नव्हतं की मला काय झालं काय नाही. त्यावेळेस पोलिओ लस वगैरे मिळत नव्हत्या. माझ्या बरोबरचे जे मुलं होते ते शाळेत जायचे, आणि मलाही वाटायचं की हे शिकतात तर मी का नाही शिकवत. माझ्या वडिलांना म्हणलं की मला शाळेत टाका. माझे वडील म्हणतात तुला चालता इंटरफेस नाही येत नाही, मला माझे उपजीविकेचं साधन सोडून किंवा कामं सोडून तर मला तुझ्या माणूस राहावं लागेल, पोट कसं भरणार, असे त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि मी म्हणलं तसं करू नका, माझ्यासाठी एक पुस्तक आणि पाटी आणून द्या, तरी मी लिहू वाचू शकतो. एका मित्रांनी 2 रुपये आणून दिले होते, आणि आजीनं बाबाला सांगितलं की याला काही करतो, वाया गेलं तरी चालीन पैसे, पण याला पाटी पुस्तक आणून दे. माझ्या बाबाने मला पाटी पुस्तक आणून दिलं, आणि 15 दिवसात मला इंग्रजी पण आली. आज मला इंग्रजी चांगली वाचता येते. मी पूर्णपणे इंग्रजी जरी समजू शकलो नाही तरी माझी हिंदी एकदम छान आहे असे म्हणतात लोक. मी आता भाषण स्वतः तयार करतो, त्यांना मी शाळेत साधी भाषण लिहून देत असतो. माझं वाचन माझं वैयक्तिक आहे, मी कोणाला त्याची पुस्तकं देते नाही. आणि जिल्ह्यात लोक काय करतात, आता 500-700 रुपयाचं एक एक पुस्तकाची किंमत झाली आहे. कापडी बाइंडिंग राहते राहायची, त्याला पुस्तकाची बाइंडिंग राहायची, कापडाची बाइंडिंग राहायची, आणि ते पुस्तक बांधून काढलं जात होतं. आता तसं होत नाही, ते वाचीन नाही कुठे टाकून देतील, पण ते कचऱ्यापेटीत टाकतील आणि भंगारमध्ये देऊन टाकतील, पण ते ज्याचं त्याला वापस करत नाही. मग मी कधीही कोणाला पुस्तक वगैरे देते, कारण का, आणि त्याला म्हणतो तुला जर वाचण्याचा इतका छंद आहे, तू माझ्यासोबत 10-20 पानं वाच.
1: आणि आताच्या नव्या पिढीला हा वाचनाचा छंद जोपासायला सांगणं हे खूप अवघड काम झालंय सध्या.
0: हो, आजकाल म्हणजे आता मी कोणाला काही एकदम बोलत नाही, पण काय आहे की आजकाल म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी जास्त तयार झालेले.
1: खरंय खरंय.
0: आणि आपण मला बोलण्याचा खूप मौका दिला आहे, संधी दिली आहे, त्याबद्दल मी सोलापूर आकाशवाणी नेहमी ऐकत राहतो, काही नाही काही जेल.
1: बर बर.
0: आणि हा फोन इन कार्यक्रम ऐकतो मी रात्रीच्या वेळेस, आता 10 वाजता लावणारच आहे. कारण का सोलापूर आकाशवाणी सांगतो म्हणजे खूप छान माहिती मला मिळते.
1: नाही तरी पण तुम्ही या सगळ्या प्रसंगावर मात करून पुढे गेला आहात, आणि आपल्या वाचनाचा आपल्याला काहीतरी समृद्ध करण्यासाठी धडपडत आहात, हेच खूप मोठं आहे. तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे खरोखर. आणि आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद. ऐकत रहा असेच आकाशवाणीचे छान छान कार्यक्रम. नमस्कार,
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो।
0: नमस्कार। आकाशवाणी सोलापुर केंद्र,
1: हाँ नमस्कार,
0: कौन बोलते हैं?
1: सलापुर सुप्रिया चाबुकर बोलती है। हेलो
0: बोला हेलो ताई, बोला बोला बोला ताई, कुठलं गाणं ऐकायचंय
1: हेलो
0: आज आपल्याला?
1: हेलो मॅडम, मला देऊळबंद 2 मधलं गाणं ऐकायचं।
0: देऊळबंद चित्रपटातलं
1: हो, देऊळबंद
0: ऐकूया,
1: टू।
0: कोणता ऐकायचंय?
1: हाँ, निराकार गुरु गुरु रे निर्गुण आत्मा।
0: हाँ, ठीक है ठीक है। बाकी ताई तुम्ही काय करता?
1: ऍक्च्युअली मी फोन ट्राय खूप वेळापासून करत होते, ते सहज लागल्यामुळे मला काही बोलायचं ते समजेना मॅडम। पण मी ऍक्च्युअली ड्युटीवर आहे, मी हॉस्पिटलमध्ये स्टाफ आहे, मी
0: बर बर बर बर।
1: हॉस्पिटलमध्ये आहे। मी सहज लावत होते, लावत त्याच्यामुळे मला हिंदी म्हणजे मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे का हिंदी गाण्याचा कार्यक्रम काहीच माहित नाही।
0: मराठी
1: मी सहज
0: मराठी।
1: फोन
0: हाँ।
1: लावलाय, हा त्याच्यामुळे मला काही सांगता येईल ना। मी खूप दिवसातून ट्राय केला फोन, आज सहजच फोन लावला तर ते लागलं।
0: बरं झालं, खूप छान वाटलं फोन केला त्याबद्दल।
1: थँक यू मॅडम।
0: हो।
1: मला आता ना मी आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम आम्ही ऐकतो घरात सगळेजण।
0: बर, आपला खमंग रुचकर ऐकता का?
1: हो ऐकते की मॅडम, कधी मला जर वेळ मिळाला ना मी
0: हाँ,
1: आज संध्या, त्यामुळे आता माझं 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आयटीच ड्युटी करत असते। आज सहजच मला खूप रिलॅक्स होतं माझा टाइम पण, म्हणून मी फोन केला तुम्हाला।
0: बर बर बर, खूप छान वाटलं फोन केला त्याबद्दल। ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो, आपली आवड का?
1: हो, हेलो. आपली आवड कोण बोलताय?
0: नमस्कार, मी मंगेश गायकवाड बोलतोय मॅडम. मी पिंपळे गुरुवरून बोलतोय मॅडम.
1: पुण्यातून?
0: हो, पिंपळे गुरुवरून.
1: बर बर.
0: सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.
1: हो, तुम्हाला सुद्धा. सगळ्यांना आता ओढ आहे पंढरीच्या दर्शनाची,
0: हो
1: पंढरीच्या वारीची.
0: हो
1: वातावरण
0: तर
1: सगळीकडे असंच छान झालेलं आहे.
0: छान झालेलं आहे.
1: हो,
0: पालख्याही आता डायरेक्ट पुण्याला या म्हणून सांगतायत.
1: खूप पाऊस आहे ना पुण्यात?
0: हो, खूप पाऊस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय डायरेक्ट वारकरी पुण्यात या.
1: काय करणार, या वेळेस वेगळी परीक्षा बघतोय निसर्ग आपली.
0: हो ना.
1: बर, आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायचंय आपल्याला?
0: आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत किशोरी आमोणकर यांच्या स्वरात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. सुंदर असं भक्तिगीत आहे मॅडम.
1: हो, अभंग
0: आणि त्यांना भरपूर पाऊस यावा यावर्षी म्हणून आपण साकडे घालूया.
1: किंवा आपण असं म्हणूया, हवाच तितका देई पाऊस देवा वेळोवेळी, असं म्हणूया.
0: असं म्हणूया, अगदी बरोबर आहे.
1: कारण जास्त पाऊस झाला तरी महापुराची भीती, आणि कमी झाला तरी दुष्काळाची भीती.
0: आता बघा ना मॅडम, 3-4 दिवसात किती पूर वगैरे आलेत.
1: खरंय खरंय. त्यामुळे आपण सगळ्यांनीच अशी प्रार्थना करूया की हवाच तितका देई पाऊस देवा वेळोवेळी.
0: हो, आधी म्हणायचे पाऊस नाहीये, पाणी नाहीये, काही नाहीये. आता एवढा पाऊस आला तरी म्हणतात पाणी पाणी नाहीये म्हणून.
1: खरंय खरंय. म्हणजे सगळंच प्रमाणात असणं किती गरजेचं आहे.
0: प्रमाणात, अगदी बरोबर आहे मॅडम.
1: बाकी अब तुम्ही काय करता? व्यवसाय, नोकरी काय करता?
0: कंपनीत पण जॉब करतो.
1: बर.
0: आणि माझा बिझनेस पण आहे.
1: ठीक आहे, आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल खूप धन्यवाद.

0: छान वाटलं तुमच्याशी
1: खूप खूप
0: बोलून.
1: धन्यवाद आपलेही. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो
0: हो,
1: आकाशवाणी परिवाराला,
0: आणि सगळ्या आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा खूप खूप
1: वारकऱ्यांनाही
0: शुभेच्छा.
1: खूप शुभेच्छा.
0: खरं
1: धन्यवाद.

तर श्रोते हो, हा होता आजचा हॅलो आपली आवड हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या याच फोन इन कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत तेजश्री कुमठेकरला निरोप द्या. नमस्कार.

श्रोत्यो, हॅलो. आपल्या वढा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकला. निवेदन होतं तेजश्री कुमठेकर यांचं. श्रोत्यो, हा कार्यक्रम आपला आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

केंद्र रात्रीचे 11:10 झाली आहेत. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा मी आता इथेच संपन्न करीत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रातकालीन प्रसार